गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा आनंदवाणी.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका स्मृती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: अजी सुनते हो?
2: हाँ सुनी तो रहा हूँ.
1: क्या सुन रहे हो?
2: रेडिओ पुणेरी आवाज.
1: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: खुश रहो, खुशियां बांटो।
1: हा खेळ शब्दांचा, म्हणजे जे शब्द असतात ते वेगवेगळे भाव मांडतात, जे शब्द असतात ते जगण्याची नवी उर्मी देतात, जे शब्द एखाद्याला मोटिवेट करतात, नाही का। शब्द म्हणजे तरी काय असतात, तर शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द ज्यात पाहता तुम्ही सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो, दर रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजे रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आणि आपण या शोच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर श्रोते हो, प्रत्येकाला काही ना काही छंद असतात, कुणी लेखक असतो, कुणी कवी असतो, कुणी चित्रकार असतो, तर कुणी उत्तम श्रोता सुद्धा असतो। जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट भावते, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट जी आहे ती आवडते, तेव्हा आपण त्याला मनापासून दाद देतो, आणि जेव्हा आपल्याला एखादा छंद असतो तर तो छंद आपल्याला नव्याने जगायला शिकवतो, दुःखांवर मात करायला शिकवतो। आपण दुःखी झालो, कष्टी झालो, की आपला छंद हा आपल्या मनाला आनंद देतो, नाही का। आणि त्यातच जेव्हा श्रावण येतो, तेव्हा श्रावण हा प्रत्येकाचा मनभावन असा असतो आणि तो मनाला प्रसन्न करून टाकतो, कारण श्रावण म्हटलं की प्रेम, श्रावण म्हटलं की भक्ती, श्रावण म्हटलं की आनंद, उल्लास, उत्साह, आणि या सर्वांना सोबत घेऊन जाणारा, भरभरून असं दान देणारा श्रावण। श्रावण प्रत्येकाला दान देतो, पशु पक्षी मानव आणि अगदी निसर्ग यांना सुद्धा श्रावण हे भरभरून असं दान देतो आणि अवघं वातावरण प्रसन्न करून टाकतो। हे माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तू म्हणजे श्वास, तू म्हणजे विश्वास, तू म्हणजे श्वास, तू म्हणजे विश्वास, तू असली की गलका, नसली की भास। तू म्हणजे श्वास, तू म्हणजे विश्वास, तू असली की गलका, तू नसली की भास। तू बहरली की माझा प्रत्येक क्षण होतो अगदी श्रावणासारखा निखळखास, तू बहरली की माझा प्रत्येक क्षण होतो अगदी श्रावणासारखा निखळखास, अगदी श्रावणासारखा निखळखास। तर असा हा श्रावण, आणि या श्रावणाला आपण आपल्या आजच्या या शो मध्ये शब्दबद्ध करत आहोत। या श्रावणात, श्रावण या शब्दाच्या माध्यमातून आज आपल्या जगभरातील मान्यवरांनी अप्रतिम अशा रचना पाठवलेल्या आहेत, आणि त्यांच्या रचनांमधून जणू काही श्रावण धोधो बरसत आहे असं वाटत आहे। पहिल्या रचनेकडे वळूयात। पहिल्या रचनेमध्ये सौ सीता विशाल राजपूत मॅडम लिहित आहेत, श्री शंकर विद्यालय घाटनांदूर, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथून। आणि मॅडमनी लिहिलंय की देवाधिकांचे करू स्मरण, करू व्रत, वैकल्य उपवास, महादेवाचे सुरू झाले सुंदर हिरवळ श्रावण मास। वा, देवाधिकांचे करू स्मरण, करू व्रत, वैकल्य उपवास, महादेवाचे सुरू झाले सुंदर हिरवळ श्रावण मास। सणासुदीच्या काळात वाटे मनात किती उल्हास, सणासुदीच्या काळात वाटे मनात किती उल्हास, संस्कृती वारसा जपून खरा जीवनात आधार हमखास, जीवनात आधार हमखास। वा, तर संस्कृती वारसा जपण्याचा सुद्धा सुंदर आणि अनमोल असा संदेश

मॅडमच्या या रचनेमध्ये होता श्रोते हो सौ सीता विशाल राजपूत मॅडम यांनी घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून पाठवलेली ही रचना आणि पुढच्या एका रचनेमध्ये श्री माधव कुसुम सुप्रिया गुरव सरलीता देधक्का मारा या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून आणि सरांनी लिहिलंय की आला श्रावण श्रावण उन पाऊस निसर्गाचा खेळ आला श्रावण श्रावण उन पाऊस निसर्गाचा खेळ आपण ही जमवावा आपला आपण जगण्याचा ताळमेळ वाह आपण ही जमवावा आपला आपण जगण्याचा ताळमेळ श्रावण महिना रक्षाबंधनाचा गोड गोड आठवणी बालपणीच्या श्रावण महिना रक्षाबंधनाचा गोड गोड आठवणी बालपणीच्या बहीण भावाच्या गोड नात्यातील प्रेमाच्या हक्काच्या आणि भांडणाच्या वाह तर श्रावण आला आणि ऊन पावसाचा निसर्गाचा खेळ सुरू झाला. आपल्या सर्वांना माहित आहे श्रोते हो की श्रावणामध्ये ऊन पावसाचा खेळ रंगतो. क्षणात ऊन असतं आणि क्षणात श्रावण सरी बरसत असतात तर ते दृश्य अगदी नयनरम्य असं असतं आणि त्या दृश्याच्या अनुषंगानं सरांनी पुढे लिहिलंय की आपण ही जमवावा आपल्या आपण आपल्या जगण्याचा ताळमेळ कारण जसं सुख आणि दुःख हे येतं आणि जातं आपण कोणतीच गोष्ट ही कायमस्वरूपी नसते असा जर मनातून विचार केला आणि या श्रावणातल्या ऊन पावसाच्या खेळासारखं आपण जीवन सुद्धा जगलं आपण आपल्या जगण्याचा ताळमेळ सुद्धा घातला तर आपण कधीच दुःखी होणार नाही. सुखानंतर दुःख येईल दुःखानंतर पुन्हा सुख येईल आणि ही आशा ही ऊर्जा ही उमेद जर आपण सोबत ठेवून जर आपण जीवनाचा प्रवास केला तर मला असं वाटतं की दुःखांची तीव्रता कमी होईल आणि जगण्याचा जो ताळमेळ आहे तो अशाच पद्धतीनं जमवला पाहिजे असं अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन श्री माधव कुसुम सुक्रिया गुरव सरांनी दे धक्का मार या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलेल्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो. तर या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मध्ये पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये नरेंद्र गुरुदास कन्नाकेसर लिहित आहेत वरोरा जिल्हा चंद्रपूर येथून. नरेंद्र गुरुदास कन्नाकेसरांनी वरोरा जिल्हा चंद्रपूर येथून लिहिलंय की श्रावण आला पावसाला घेऊन रिमझिम सरींनी धरती नाहून. वा श्रावण आला पावसाला घेऊन रिमझिम सरींनी धरती नाहून शेतात हिरवीगार पिकांची शाल मनात दाटते आनंदाचा गाळ राखी बांधून भावाचा हात ओसरीवर वाजे ढोलताशांचा लाल राखी बांधून भावाचा हात ओसरीवर वाजे ढोलताशांचा नाद फुलांच्या गंधाने सुगंधित वारा फुलांच्या गंधाने सुगंधित वारा श्रावण महिना सुखाचा सहारा श्रावण महिना सुखाचा सहारा श्रावण महिना सुखाचा सहारा वाह वाह तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन नरेंद्र गुरुदास कन्नाकेसरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेमध्ये होतं. सरांनी वरोरा जिल्हा चंद्रपूर येथून ही सुंदर अशी रचना पाठवलेली होती आणि पुढच्या एका कवितेमध्ये जया जगन्नाथ कुलथे मॅडम लिहित आहेत जया जगन्नाथ कुलथे मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिले आणि मॅडम लिहित आहेत की आला आला ग श्रावण नटली या वसुंधरा तरु शिखरावर ऊन कधी येईल जलधारा आला आला ग श्रावण नटली या वसुंधरा तरु शिखरावर ऊन कधी येईल जलधारा फांदीवरी बांधलेला पंचमीचा ग झोपाळा फांदीवरी बांधलेला पंचमीचा ग झोपाळा कशी आवरू मनाला वा कशी आवरू मनाला घेते गाऊनही हिंदोळा घेते गाऊनही हिंदोळा तर श्रावण आणि त्या श्रावणाने नटलेली वसुंधरा तरु शिखरावरचं ऊन जे जलधारेच्या प्रतीक्षेमध्ये आहे तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या मॅडमच्या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्या सुंदर अशा कवितेमध्ये कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे इथून. कमलाकर दिवाकर सरांनी पुणे इथून लिहिलंय सर लिहित आहेत की श्रावण पौर्णिमेचा आज दिवस भाऊ बहिणीचा असे खास ओवाळे बहीण आज भावास विनविती पाठीशी राहण्यास

भरवसा असे तिला भावाचा भार कमी करेल तिच्या दुःखाचा. आज असते पहा रक्षाबंधन भावा बहिणीचे हे प्रेम बंधन. ऐकून बहिणीचा मायेचा सूर गहिवरतो भावाचा मगूर. करे निश्चय आपल्या मनाशी राहीन मी बहिणीच्या पाठीशी. तर असे हा प्रेमाचा असा असे हा लपंडाव भरतो अलगद दुःखाचे घाव. असे बहिणीची ही वेडी माया वाटे आनंदात राहो भाऊराया. तर सरांची म्हणजेच कमलाकर दिवाकर सरांची पुणे येथून पाठवलेली ही सुंदर आणि अप्रतिम अशी कविता होती श्रोते हो. आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: हमारा मन अगर उसको उसकी बात का समाधान नहीं मिलता है तो वो 5 दिन नहीं 5 साल चल सकता है उस प्रॉब्लम के साथ, 50 साल चल सकता है उस प्रॉब्लम के साथ, और अगर फिर भी समाधान नहीं मिला तो आत्मा शरीर छोड़ेगी, दूसरा शरीर लेगी और वो ही सोच और संस्कार अपने साथ लेकर जाएगी।
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: श्रोतेहो, मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की तुला पाहून फुले सुगंध विसरून जातात, तुला पाहून फुले सुगंध विसरून जातात, श्रावण सरीही बेधुंद होऊन परसून जातात। माझ्या एका कवितेमध्ये मी लिहिलंय की तुला पाहून फुले सुगंध विसरून जातात, श्रावण सरीही बेधुंद होऊन परसून जातात, हिरव्या ऋतूंचे आतुर गीत गातात मारवे, हिरव्या ऋतूंचे आतुर गीत गातात मारवे, हळवे सूर भाव मधुर गुंजन करून जातात, हिरव्या ऋतूंचे आतुर गीत गातात मारवे, हळवे सूर भाव मधुर गुंजन करून जातात, लागताच चाहूल तुझी बागेत होई लगभग, लागताच चाहूल तुझी बागेत होई लगभग, पाहुणी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात, पाहुणी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात, कधी हरवतो कधी घैवरतो एकांतात, कधी हरवतो कधी घैवरतो एकांतात, सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात, कधी हरवतो कधी घैवरतो एकांतात, सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात, धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहिणी, धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहिणी, स्पर्शाचे चांदणे मजला, स्पर्शाचे चांदणे मजला, सुखावून जातात सुखावून जातात, तुला पाहून फुले सुगंध विसरून जातात, श्रावण सरीही बेधुंद होऊन भरसून जातात, श्रावण सरीही बेधुंद होऊन भरसून जातात। तर ही श्रावणाच्या अनुषंगाने माझी एक रचना होती श्रोते हो, आणि मी माझ्या दुसऱ्या एका रचनेमध्ये लिहिलंय की बोलताना तुझे असतात गुलाबी गाल, बोलताना तुझे असतात गुलाबी गाल, माझ्याशी भांडताना होते लाले लाल, बोलताना तुझे असतात गुलाबी गाल, माझ्याशी भांडताना होतेस लाले लाल, शब्दात तुझा असतो हिरवा श्रावण, शब्दात तुझा असतो हिरवा श्रावण, पिवळ्या साडीत मोहवून घेतेस मन, शब्दात तुझा असतो हिरवा श्रावण, पिवळ्या साडीत मोहवून घेतेस मन, निळ्या नभाखाली प्रीत आपुली फुलते, निळ्या नभाखाली प्रीत आपुली फुलते, काळे मेघ बरसताना चिंब होत खुलते, निळ्या नभाखाली प्रीत आपुली फुलते, काळे मेघ बरसताना चिंब होत खुलते, तुझा सहवास म्हणजे जणू मोरपंखी पिसारा, तुझा सहवास म्हणजे जणू मोरपंखी पिसारा, नात्यात सप्तरंग भरत जातो रोजच न्यारा, नात्यात सप्तरंग भरत जातो रोजच न्यारा, शब्दात तुझा असतो हिरवा श्रावण, शब्दात तुझा असतो हिरवा श्रावण, पिवळ्या साडीत मन मोहवून घेतेस मन, पिवळ्या साडीत मोहवून घेतेस मन। तर ही श्रावणाच्या अनुषंगाने माझ्या काही रचना होत्या श्रोते हो, आणि या माझ्या रचनानंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, आणि ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा कवितेमध्ये सौ रेणुका नागेश तिळकरी मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून, मॅडमनी 2 चारोळ्या पाठवलेल्या आहेत, सप्तरंगी श्रावण या शीर्षकाखाली या चारोळ्या आहेत। पहिल्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की हिरवा इने नटून आला सप्तरंगी श्रावण मास, हिरवा इने नटून आला सप्तरंगी श्रावण मास, धरा फुलली चैतन्याने, वा धरा फुलली चैतन्याने, पाना फुलांची जण आरास, पाना फुलांची जण आरास। आणि खरंय की श्रावण जेव्हा येतो तेव्हा हिरवाईने संपूर्ण निसर्ग हा नटून जातो, तो सप्तरंगी श्रावण मास असतो, अवघी धरा ही चैतन्याने फुलून जाते, आणि पाना फुलांनी आरास केलेली जी असते, संपूर्ण निसर्ग जो असतो तो आपण जेव्हा पाहतो तेव्हा डोळे अगदी तृप्त होऊन जातात, नाही का? तर अप्रतिम अशी ही चारोळी होती। दुसऱ्या चारोळीमध्ये

घेत आहेत की कोकिळेचा लागे सुस्वर गर्द झाडांच्या फांदीमधून, कोकिळेचा लागे सुस्वर गर्द झाडांच्या फांदीमधून, खळाळत वाही ओढे नाले बांधून पायी पैंजण रुंजून त्या वाजे, खळाळत वाही ओढे नाले बांधून पायी पैंजण रुंजून, बांधून पायी पैंजण रुंजून। तर असा हा श्रावण ज्यामध्ये, तर असा हा श्रावण ज्या श्रावणामध्ये कोकिळेचा सुस्वर लागतो गर्द झाडांच्या फांदीमधून, आणि ओढे आणि नाले असे वाहतात जणू काही त्यांनी त्यांच्या पायाला पैंजण बांधलेलं आहे। तो खळाळणारा जो आवाज असतो तो आवाज अतिशय कर्णमधुर असा असतो, आणि निसर्गामध्ये प्रत्येकाला रमायला आवडतं, प्रत्येकाने निसर्ग जपला पाहिजे, प्रत्येकाने निसर्गामध्ये फिरायला गेलं पाहिजे। आणि या निमित्तानं एक विनंती सुद्धा करू शकतो की जेव्हा आपण कुठं या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाऊ तेव्हा तिथले नियम पाळा, त्या निसर्गाला अस्वच्छ करू नका। आपण आपल्या सोबत जे पाण्याचे बॉटल्स नेलेले असतील, जे काही ड्रायफ्रुट्स नेलेले असतील किंवा काही खाण्याच्या वस्तू नेलेल्या असतील, तर त्या खाऊन झाल्यानंतर तिथेच टाकून येऊ नका। त्या वस्तू सुद्धा आपण सोबत घ्या, आणि जर का तिथे डस्टबिन असेल, कचरा कुंडी असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या टाकू शकतो। परंतु जर आपल्याला कचरा कुंडी नाही दिसली तर ती कुठेही अस्ताव्यस्त आपण टाकू नका, कारण तिथे स्वच्छता करण्यासाठी कोणी नसणार आहे। त्यामुळे निसर्ग गहाण होईल, आणि जे स्वच्छ हवा, शुद्ध हवा आणि जे स्वच्छ पाणी आहे ते दूषित होईल। आपण प्रत्येकाने ही जर काळजी घेतली तर आपण निसर्गाचं संवर्धन करू शकू, आणि त्यामुळं इतरांना सुद्धा त्या निसर्गाचा आस्वाद घेता येईल। आपण पुन्हा जेव्हा तिथं कधी जाऊ तर पहिल्या वेळी गेलो होतो तेच वातावरण, तीच स्वच्छता तिथे आपल्याला दिसेल। हे जर प्रत्येकानं केलं तर मला असं वाटतं की निश्चितपणे निसर्ग हा शुद्ध आणि स्वच्छ राहील। तर खूप सुंदर अप्रतिम ज्या आहेत या दोन्ही चारोळ्या होत्या ज्या पाठवलेल्या होत्या सौ रेणुका नागेश तिळकरी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून। आणि आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये नागरत्ना कुरतरकर मॅडम लिहितायत फोंडागोवा येथून। नागरत्ना कुरतरकर मॅडम यांनी फोंडागोवा येथून लिहिलंय की श्रावणातला पहिला दिवस प्रसन्न सकाळ उगवली, श्रावणातला दिवस पहिला प्रसन्न सकाळ उगवली, श्रावणातला दिवस पहिला प्रसन्न सकाळ उगवली, उन पावसाचा खेळ जाहला हिरवीगार धरा सुकावली। वाह, उन पावसाचा खेळ जाहला हिरवीगार धरा सुखावली, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ पसरी चोहीकडे, हिरव्यागार गालीच्यावर मोर नाचती हर्षा नेगडे, हिरव्यागार गालीच्यावर मोर नाचती हर्षा नेगडे। तर श्रावणाचं सुंदर असं वर्णन मॅडमच्या म्हणजेच नागरत्ना कुरतरकर मॅडम यांच्या फोंडागोवा इथून पाठवलेल्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो की श्रावणामध्ये सर्वत्र हिरवळ पसरते आणि त्या हिरव्या गार गालीच्यावर मोर जे आहेत ते हर्षाने नाचतात। तर यानंतर पुढच्या एका कवितेमध्ये सौ राजश्री सुहास जाधव मॅडम लिहित आहेत पुणे इथून। सौ राजश्री सुहास जाधव मॅडम यांनी पुणे इथून लिहिले, मॅडम लिहित आहेत की बरसल्या सरी धरा आला श्रावण साजिरा, बरसल्या सरी धरा आला श्रावण साजिरा, पान पाणी बहरला ऋतू हिरवा गोजिरा। वाह, पान पाणी बहरला ऋतू हिरवा गोजिरा, खेळ खेळी लपाछपी कधी ऊन कधी वारा, खेळ खेळी लपाछपी कधी ऊन कधी वारा, सांगे गुज चराचरी उधळीत जलधारा, सांगे गुज चराचरी उधळीत जलधारा, उधळीत जलधारा। वाह, तर सौराजश्री सुहास जाधव मॅडम यांची पुणे येथून पाठवलेली ही श्रावणाबद्दलची अप्रतिम अशी रचना होती की जेव्हा धरेवर सरी बरसतात तेव्हा गोचिरा श्रावण येतो आणि तो पानोपाणी बहरतो। तर हा पानोपाणी बहरलेला सुंदर असा श्रावण मॅडमच्या रचनेमध्ये होता श्रोते हो। आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे इथून। सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे इथून लिहिलंय की रिमझिम बरसत अमृत धारा नवचैतन्य जडू देत धरेला, रिमझिम बरसत अमृत धारा नवचैतन्य जणू देत धरेला।

सणास दिला घेत जवेला हसत नाचत श्रावण आला. सणास दिला घेत जवेला हसत नाचत श्रावण आला. हरित तृणांच्या मखमलीवर रानफुलांचा मेळा जमला. हरित तृणांच्या मखमलीवर रानफुलांचा मेळा जमला. इंद्रधनुचा साज मिळाला विभाकरांच्या नभांगणाला. इंद्रधनुचा साज मिळाला विभाकराच्या नभांगणाला. तर असा हा सुंदर बरसणारा अमृत धारा बरसवणारा श्रावण जो आहे, जो नवचैतन्य देतो, जो सणासुदीचे दिवस घेऊन येतो, हसरा नाचरा श्रावण. चौक मीणा उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून पाठवलेल्या या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेला होता श्रोते हो. आणि या सुंदर अशा कवितेनंतर पुढच्या कवितेकडे वळूया, ज्यामध्ये अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू इथून. अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू इथून लिहिलंय की भक्तीचा श्रावण व्रत वैकल्याचा मास, हिरवा निसर्ग सखा मनात भक्तीचा आवास. वा, भक्तीचा श्रावण व्रतवैकल्याचा मास, हिरवा निसर्ग सखा मनात भक्तीचा आवास. मंगळा गौर खेळती माहेराचा मणी ध्यास. मंगळा गौर खेळती माहेराचा मणी ध्यास. हृदयी बरसे आनंद महिला करती उपवास. हृदयी बरसे आनंद महिला करती उपवास. महिला करती उपवास. तर श्रावण जो भक्तीचा श्रावण आहे, व्रतवैकल्याचा श्रावण आहे, श्रावण जो निसर्गाचा सखा आहे, मनामध्ये भक्तीचा वास निर्माण करणारा असा हा श्रावण अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू येथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेला होता. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोटेशा.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद.
1: वेलकम बॅक श्रोते हो. आणि मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की रोज पडते सांझ रातीला सुखद स्वप्नांची भूल, रोज पडते सांझ रातीला सुखद स्वप्नांची भूल, ऋतू काही बदलत नाही श्रावण देऊन जातो हुल, ऋतू काही बदलत नाही श्रावण देऊन जातो हुल, गिरक्या घेऊन पिसावतो मी, गिरक्या घेऊन पिसावतो मी सरावाच्या त्या उतरत्या पायरीवर, गिरक्या घेऊन पिसावतो मी सरावाच्या त्या उतरत्या पायरीवर, गुणगुणतो स्वतःला समजावून, गुणगुणतो स्वतःला समजावून, होईल सगळं ठीक तू जरा धीर धर, गिरक्या घेऊन पिसावतो मी सरावाच्या त्या उतरत्या पायरीवर, गुणगुणतो स्वतःला समजावून, होईल सगळं ठीक तू जरा धीर धर, रोज पडते सांझ रातीला सुखद स्वप्नांची भूल, ऋतू काही बदलत नाही श्रावण देऊन जातो हुल, श्रावण देऊन जातो हुल. तर ही श्रावणाच्या अनुषंगाची माझी एक रचना. आणि श्रावण म्हटलं की खूप सारं आपले जे मान्यवर आहेत ते वेगवेगळ्या विषयावर लिहितात आणि श्रावणाच्या अनुषंगानं मी माझ्या एका रचनेमध्ये लिहिलंय की माझ्या शब्दांना अंतरातील सल समजतात, माझ्या शब्दांना अंतरातील सल समजतात, कधी असे कविता तर कधी गझल समजतात, मांडतो मनामनातील भाव कुणी चिंब होती तर कुणी नात्यांची उगा उकल समजतात, मांडतो मनामनातील भाव कुणी चिंब होती तर कुणी नात्यांची उगा उकल समजतात, जो तो घेतो अर्थ सोयीने हवा तसा आपल्या, जो तो घेतो अर्थ सोयीने हवा तसा आपल्या, झुले कोणी हिंदोळ्यावर कोणी सल समजतात, मी श्रावण लिहिता अनुभूती सरींची होते, मी श्रावण लिहिता अनुभूती सरींची होते, त्यास कुणी काटे तर कुणी फुल समजतात, मी श्रावण लिहिता अनुभूती सरींची होते, त्यास कुणी काटे तर कुणी फुल समजतात, उरतात जेव्हा ओंजळीत काही थेंब दवांचे, उरतात जेव्हा ओंजळीत काही थेंब दवांचे, ओळीतले शब्दांनाही सुखांची ओल समजतात, ओळीतले शब्दांनाही सुखाची ओल समजतात, सोडून द्याहो जगाची सगळी चिंता तमा, सोडून द्याहो जगाची सगळी चिंता तमा, लोक तर अश्रूंनाही कवडी मोल समजतात, सोडून द्याहो जगाची सगळी चिंता तमा, लोक तर अश्रूंना अश्रूंनाही कवडी मोल समजतात. आणि मी शेवटी असं लिहिलंय की प्रत्येकाची वेगवेगळी धडपड संकटे वेगळी, प्रत्येकाची वेगवेगळी धडपड संकटे वेगळी, सुखी तेच झाले जे क्षणांना अनमोल समजतात, सुखी तेच झाले जे क्षणांना अनमोल समजतात.

जी क्षणांना अनमोल समजतात. तर मी श्रावण लिहिता अनुभूती सरींची होते त्यास कुणी काटे तर कुणी फुल समजतात. ज्याला जे समजायचंय ते समजू द्या. आपण श्रावण होऊ. कुणीतरी आपल्यासाठी श्रावण व्हावं अशी अपेक्षा करण्यापेक्षा आपण कोणासाठी तरी श्रावण होऊया. आपण कोणाच्या तरी जीवनामध्ये हिरवळ निर्माण करूया. आपण कोणाच्या तरी जीवनाची संजीवनी बनूया. आपल्या असल्यानं कोणाच्या तरी जीवनामध्ये श्रावण सरींची जणू काही बरसात होते की काय असं त्या व्यक्तीला वाटू द्या. आणि मग पहा की दोघेही चिंब भिजून जाऊ आनंदात सुखात समाधानात. आणि निश्चितपणे जी दुःख असतील जे प्रॉब्लेम संकट आणि अडचणी या सर्वांवर आपोआप मात होत जाईल. सगळ्या गोष्टीतून मार्ग निघत जाईल आणि आपल्याला कळणारही नाही की इतका सारा खरंच खडतर काळ होता का आणि इतक्या सगळ्या खडतर काळावर मात करून आपण पुढे आलो आहोत का. म्हणून क्षण जगायला शिका. श्रावणासारखं बेधुंद राहायला शिका. श्रावणासारखं बेधुंद व्हायला शिका. आणि वर्षा श्रोते हो माझ्या या कवितेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा कवितेकडे वळूया. ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा कवितेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. मॅडमनी लिहिलंय श्रावण आला या शीर्षकासाठी. शीर्षकाखाली की सणांची माई मांदी आळी घेऊन आला श्रावण. सणांची मांदी आळी घेऊन आला श्रावण आठवले ते रम्य बालपण. कोण पावसाचा खेळ चाले इंद्रधनुष्य आकाशी दिसे. कोण पावसाचा खेळ चाले इंद्रधनुष्य आकाशी दिसे. शिवपूजनाचा श्रावण मास निसर्गही हिरवा गार खास. वा कुठे श्रावण झुला झुलती ललना. कुठे श्रावण झुला झुलती ललना. मन भावन श्रावण भुलवी मनाला. मन भावन श्रावण भुलवी मनाला. मनभावन श्रावण भुलवी मनाला. आणि खरंय की श्रावण हा मनभावन असतो. श्रावण हा मनाला भुलवतो. श्रावण हा नयनांना तृप्त करतो. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांची चंद्रपूर येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती. आणि पुढच्या एका दोन चारोळ्यांमध्ये श्री प्रफुल्ल अनंत साने सरांनी लिहिलंय रामनगर डोंबिवली येथून. श्री प्रफुल्ल अनंत साने सर लिहित आहेत रामनगर डोंबिवली येथून. पहिल्या चारोळीमध्ये सरांनी लिहिलंय की आला श्रावण वाहूया शिवा मूठ तांदळाची. आला श्रावण वाहूया शिवा मूठ तांदळाची. पहिल्याच सोमवारी पूजा करू शंकराची. पहिल्याच सोमवारी पूजा करू शंकराची. तर अप्रतिम अशी ही भक्तिमय चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सरांनी लिहिलंय की येता श्रावण साजिरा झाली सण सुरुवात. येता श्रावण साजिरा झाली सण सुरुवात. गौर पूजनाचा थाट जिम्मा फुगड्या झोकात. गौर पूजनाचा थाट जिम्मा फुगड्या झोकात. झोकात जिम्मा फुगड्या झोकात. तर जी भारताची परंपरा आहे जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये गौरी पूजन आणि जिम्मा फुगड्या या दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. महिला भगिनींसाठी या खूप महत्वाच्या गोष्टी असतात. आनंदाच्या गोष्टी असतात. उत्साहाच्या गोष्टी असतात. तर त्याबद्दल सरांनी या सुंदर अशा कारोळीमध्ये भाव आपले व्यक्त केलेले होते. श्री प्रफुल्ल अनंत साने सरांनी रामनगर डोंबिवली येथून पाठवलेल्या या दोन अप्रतिम अशा कारोळ्या होत्या. आणि पुढच्या आपण रचनेकडे वळतोय ज्यामध्ये मन शब्द या नावाने राजश्री दांगट मॅडम जाधव मॅडम लिहित आहेत भोसरी पुणे येथून. मन शब्द या नावाने राजश्री दांगट जाधव मॅडम यांनी भोसरी पुणे येथून लिहिलंय की हिरव्या गार मऊ मखमली रानात वृक्षांच्या गर्द शीतल छायेत. हिरव्या गार मऊ मखमली रानात वृक्षांच्या गर्द शीतल छायेत. हरितपर्णाच्या हळुवार स्पर्शात. हरितपर्णाच्या हळुवार स्पर्शात मन हरपते श्रावण निसर्गात. मन हरकते श्रावण निसर्गात. आणि खरंय की हिरवेगार मऊ मखमली गालीचे पांघरलेला डोंगर माथा असतो आणि गर्द वृक्ष असतात शीतल छाया असते आणि हरित पर्णांचे हळुवार स्पर्श सुद्धा असतात ज्यामध्ये मन जे आहे त्यामध्ये हरकून जातं. याबद्दलचे अप्रतिम असे भाव मनशब्द या नावाने पाठवलेल्या राजश्री दांगट जाधव

यांच्या भोसरी पुणे इथून पाठवलेल्या रचनेमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडमच लिहित आहेत की तुझे अबोल निशब्द श्रावण उन माझी रिमझिम अवखळ बरसात म्हणत आभार यांच्या उंचावली खेळात दिवसा गणिक भरे श्रावण तुझ्या माझ्या अंतर्मनात वा तुझे अबोल निशब्द श्रावण उन माझी रिमझिम अवखळ बरसात तुझे अबोल निशब्द श्रावण ऊन माझी रिमझिम अवखळ बरसात मन गाभाऱ्याच्या ऊन सावलीच्या खेळात दिवसा गणिक बहरे श्रावण अप्रतिम दिवसा गणिक बहरे श्रावण तुझ्या माझ्या अंतर्मनात. तर राजश्री दांगट मॅडम यांची ही दुसरी सुद्धा अप्रतिम आणि सुंदर अशी भावस्पर्शी चारोळी होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये प्राची परसुरे वैद्य मॅडम लिहित आहेत पुणे येथून. प्राची परसुरे वैद्य मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की आला हा श्रावण मास हासे सोनेरी उन्हात आला हा श्रावण मास हासे सोनेरी उन्हात जणू केशर सांडते गर्द हिरव्या रानात आला हा श्रावण मास हसे सोनेरी उन्हात जणू केशर सांडते गर्द हिरव्या रानात आला हा श्रावण मास कधी पडती तुषार आला हा श्रावण मास कधी पडती तुषार कधी येती सरींवर सरी मणी हर्ष दाटे अपार मणी हर्ष दाटे अपार वाह वाह. तर प्राची परचुरे वैद्य मॅडम यांची पुणे इथून पाठवलेली श्रावणाचं अप्रतिम असं वर्णन करणारी ही रचना होती. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया. निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिलंय. निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहेत माजलगाव जिल्हा बीड येथून. मॅडमनी लिहिलंय की आला श्रावण नाचत नाचत श्रावण सरींनी सरींना घेऊनही सहज आला श्रावण नाचत नाचत श्रावण सरींना घेऊनही सहज उन सावलीचा खेळ खेळूनी सणावारांची झाली गजबज उन सावलीचा खेळ खेळूनी सणावारांची झाली गजबज हिरवा शालू नेचून धरणी नटून थटून आली नवरी हिरवा शालू नेचून धरणी नटून थटून झाली नवरी मुख कळ्यांचे झाले फुल हर्ष असे श्रावण भरपूर हर्ष असे श्रावण भरपूर. तर शेवटच्या चारोळीमध्ये मॅडमनी लिहिलंय की हिरवा शालू नेसून धरणी नटून थटून झाली नवरी हिरवा शालू नेसून धरणी नटून थटून झाली नवरी मुख कळ्यांचे झाले फुल हर्ष असे श्रावण भरपूर हर्ष असे श्रावण भरपूर. तर निर्मला विष्णू धापसे मॅडम यांची माजलगाव जिल्हा बीड येथून पाठवलेली ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये शोभा वेले मॅडम लिहित आहेत आर्यनगर नागपूर येथून. शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर येथून लिहिलंय की श्रावणात रिमझिम असते सुरू खेळ ऊन पावसाचा श्रावणात रिमझिम असते सुरू खेळ ऊन पावसाचा तरुवेली इथे मोहरलेली सुगंधी सुवास हा फुलांचा वा प्रेम वेडे जीव व्याकुळ ओढ प्रीतीची असे मनात प्रेम वेडे जीव व्याकुळ ओढ असे ओढ प्रीतीची असे मनात प्रेम वेडे जीव व्याकुळ ओढ प्रीतीची असे मनात भेटीसाठी जीवलगाच्या नयन तयांचे ओलावतात भेटीसाठी जीवलगांच्या नयन तयांचे ओलावतात नयन तयांचे ओलावतात वा. आणि श्रावण तर या श्रावणामध्ये जीवलगाच्या भेटीसाठी ओलावलेले नयन आणि त्या भेटीची व्याकुळता प्रेम वेड्या जीवांची त्यांच्या प्रीतीची जी व्याकुळता असते ती व्याकुळता मॅडमनी शोभा वेले मॅडमनी आर्यनगर नागपूर येथून पाठवलेल्या ह्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेली होती. आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत. आनंदी रहा आनंद लुटा भेटूया छोटेशा.

इतके अगदी खरंच आहे. दोघेही अवेळी भेदुंदवर असता हेही अगदी तितकेच खरे आहे, हेही अगदी तितकंच खरं आहे. तर श्रावणाच्या अनुषंगानं ही माझी रचना होती. आणि श्रोते हो, मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की मनाचा भाव मनापर्यंत जिथवर पोहोचतो, मनाचा भाव मनापर्यंत जिथवर पोहोचतो तिथवरच पाझरत राहतो निर्मळ श्रावण. मनाचा भाव मनापर्यंत जिथवर पोहोचतो तिथवरच पाझरत राहतो निर्मळ श्रावण. बाकी तर करावी लागते भावनेची मशागत, बाकी तर करावी लागते भावनेची मशागत, समेटून घेण्या ओंजळीत आनंदाचे क्षण. मनाचा भाव मनापर्यंत जिथवर पोहोचतो तिथवरच पाझरत राहतो निर्मळ श्रावण. बाकी तर करावी लागते भावनेची मशागत, समेटून घेण्या ओंजळीत आनंदाचे क्षण. जगणं कधी वाटू नये स्वतःला ओझ, जगणं कधी वाटू नये स्वतःला ओझ, आशेचा परिमळ बांधून गुंफावी एक माळ. जगणं कधी वाटू नये स्वतःला ओझ, आशेचा परिमळ बांधून गुंफावी एक माळ. सुखदुःखांच्या पल्याड जाऊन निमिषात, सुखदुःखांच्या पल्याड जाऊन निमिषात, जोडावी धन्यतेशी स्वतःची माळ. सुखदुःखांच्या पल्याड जाऊन निमिषात जोडावी धन्यतेशी स्वतःच स्वतःशी नाळ, स्वतःच स्वतःशी नाळ. मनाचा भाव मनापर्यंत जिथवर पोहोचतो तिथवरच पाझरत जातो निर्मळ श्रावण. बाकी तर करावी लागते भावनेची मशागत, समेटून घेण्या ओंजळीत आनंदाचे क्षण. तर ही माझी एक कविता होती श्रोते हो. श्रोते हो, मी माझ्या दुसऱ्या कवितेमध्ये लिहिलंय की अनुत्तरित प्रश्नांचेही उत्तर शोधतो आहे, सुकलेल्या फुलात मी अत्तर शोधतो आहे. अनुत्तरित प्रश्नांचेही उत्तर शोधतो आहे, चुकलेल्या फुलात मी अत्तर शोधतो आहे. उभ्या आडव्या ओढून पाहिल्या रेघोट्या, उभ्या आडव्या ओढून पाहिल्या रेघोट्या, विस्कटलेले अंतरंग कागदावर शोधतो आहे. किती पुनवेच्या रात्री राती काढल्या मी जागून, किती पुनवेच्या राती काढल्या मी जागून, प्रकाशवाटेच्या चंद्राला दूरवर शोधतो आहे. वेदनेची दाह दाह वेदनेचा झालेला पाहून अति अनावर, दाह वेदनेचा झालेला पाहून अति अनावर, उन्हाळ वारा ग्रीष्मात श्रावण सर शोधतो आहे. दाह वेदनेचा झालेला पाहून अति अनावर, उन्हाळ वारा ग्रीष्मात श्रावण सर शोधतो आहे. कुठे मांडत बसू जमा खर्च या आयुष्याचा, कुठे मांडत बसू जमा खर्च या आयुष्याचा, शांत मिटावे डोळे असे एक घर शोधतो आहे, असे एक घर शोधतो आहे. दाह वेदनेचा झालेला पाहून अति अनावर, उन्हाळ वारा ग्रीष्मात श्रावण सर शोधतो आहे, श्रावण सर शोधतो आहे. तर ही माझी एक कविता होती श्रोते हो. आणि या माझ्या कवितांनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर आणि अप्रतिम रचनांचा आस्वाद घेऊया. ज्या श्रृंखलेमधील पुढची कविता आहे प्रांजली चौधरी मॅडम यांनी पाठवलेली गोवा येथून. मॅडम लिहितायत की वर्षाचे हे पाचवे बाळ श्रावण त्याचे नाव, भोलेनाथाच्या कृपेने खातो जास्तच भाव. वर्षाचे हे पाचवे बाळ श्रावण त्याचे नाव, भोलेनाथाच्या कृपेने खातो जास्तच भाव. बारा मधला पंचम करतो नवधरतीचे संगम, कोकिळ ही हर्षाने सूर लावतो पंचम. उत्सवांनी नटला थटला पानोपानी बहरला, वाह, उत्सवांनी नटला थटला पानोपानी बहरला, दूरदेशीच्या लेकी बाळी माहेरवाशीन झाल्या. गळा भेटती मायलेकी नभ भारावला, गळा भेटती मायलेकी नभ भारावला, हृदयातील सुख त्याच्या सरींमधून बरसला, हृदयातील सुख त्याच्या सरींमधून बरसला. तर श्रावण हा भावस्पर्शी श्रावण मॅडमनी, प्रांजली चौधरी मॅडम यांनी गोवा येथून पाठवलेल्या ह्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये बरसलेला होता. ही गळा भेटती मायलेकी नभ भारावला, हृदयातील सुख त्याच्या सरींमधून बरसला. तर अप्रतिम सुंदर बरसलेला श्रावण मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सुरेखा पगारे मॅडम लिहित आहेत

लिहिलंय की आला श्रावण मास चहूकडे हिरवळ, आला श्रावण मास चहूकडे हिरवळ, असा प्रसन्न भासतो मृदगंध दरवळ, आला श्रावण मास चहूकडे हिरवळ, असा प्रसन्न भासतो मृदगंध दरवळ, दहीवर पसरला फुलवेली बहरल्या, दहीवर पसरला फुलवेली बहरल्या, ओढून या मेघदाट चारी दिशा मोहरल्या, ओढून या मेघदाट चारी दिशा मोहरल्या। तर सुरेखा पघारे मॅडम यांची ही अप्रतिम सुंदर भाव मांडणारी रचना होती श्रोते हो। आणि पुढच्या एका कवितेमध्ये बापूसाहेब सोनवणे सर लिहित आहेत टिटवाळा येथून। बापूसाहेब सोनवणे सरांनी टिटवाळा येथून लिहिलंय की पाऊस सुद्धा रुसतो कधी कधी म्हणून तो येत असतो आधी मधी। वा, पाऊस सुद्धा रुसतो कधी कधी म्हणून तो येत असतो आधी मधी, डोळ्यात हळूच शिरतो कधी कधी, डोळ्यात हळूच शिरतो कधी कधी, तो आसवांशी खेळतो आधी मधी, तो आसवांशी खेळतो आधी मधी। तर खूपच गहिरे असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते की पाऊस सुद्धा रुसतो आणि म्हणून तो कधी कधी येत असतो, अधून मधून येत असतो, तो डोळ्यात कधी कधी शिरतो आणि आसवांशी सुद्धा खेळतो। तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ एकता निलेश माने मॅडम लिहित आहे ठाणे येथून। सौ एकता निलेश माने मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय की हिरवळ दाटली श्रावण आला दारी, साजनी सजली गंधाने दरवळली स्वारी, हिरवळ दाटली श्रावण आला दारी, साजनी सजली गंधाने दरवळली स्वारी, पावसाच्या सरी आठवणींना भिडती, पावसाच्या सरी आठवणींना भिडती, प्रेमाच्या ओलाव्यात भिजली किनारी। वा, पावसाच्या सरी आठवणींना भिडती, प्रेमाच्या ओलाव्यात भिजली किनारी, श्रावण आला हिरवा साज सजुनी, श्रावण आला हिरवा साज सजुनी, मन वेडे झाले या सृष्टीचे गाण ऐकुणी, मन वेडे झाले या सृष्टीचे गाण ऐकुणी, पावसाच्या सरी भिजलं हरपलं हरपले भान, पावसाच्या सरीत भिजलं हरपले भान, सण आला सुखाची चादर पांघरुणी, सण आला सुखाची चादर पांघरुणी। वा, तर श्रावण ज्यामध्ये दाटलेली हिरवळ आणि गंधाने दरवळलेली सजलेली साजणी, खूप अप्रतिम सुंदर असे भाव सौ एकता निलेश माने यांनी ठाणे येथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये श्रीमती जया विनायक घोगे मुंडे मॅडम लिहित आहेत गावंदरा परळीवशिनाथ बीड येथून। मॅडमनी लिहिलंय की हिरवा इने शोभिवंत श्रावण भुलवी मनाला, निसर्गाचा उत्सव अनोखा देई चैतन्य धराला, हिरवा इने शोभिवंत श्रावण भुलवी मनाला, निसर्गाचा उत्सव अनोखा देई चैतन्य धराला, मोहविते तन मन अलवार हर्ष फुलवितो। वा, मोहवितो तन मन अलवार हर्ष फुलवितो, हळव्या भावनांना जणू स्मृतीतून जागवितो, हळव्या भावनांना जणू स्मृतीतून जागवितो, स्मृतीतून जागवितो। तर स्मृतीतून जागवणारा, हळव्या भावनांना जाग करणारा असा हा मनभावन श्रावण श्रीमती जया विनायक घोगे मुंडे मॅडम यांनी गावंदरा परळी वैजनाथ जिल्हा बीड येथून पाठवलेल्या या सुंदर आणि अप्रतिम रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या एका कवितेमध्ये नजारा या शीर्षकाखाली सौ वनिता गणेश शिंदे मॅडम लिहित आहेत गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून। भिजता श्रावण सरींनी शृंगारुनिया नटते धरा, भिजता श्रावण सरींनी शृंगारुनिया नटते धरा, दाटून हिरवळ चोहीकडे बहरतो आसमंत सारा, दाटून हिरवळ चोहीकडे बहरतो आसमंत सारा, नजारा निसर्ग सौंदर्याचा अलवार पाडतो भुरळमणी, नजारा निसर्ग सौंदर्याचा अलवार पाडतो भुरळमणी, होऊन या मन फुलपाखरू, होऊन या मन फुलपाखरू, स्वच्छंदी बागडते राणी वनी, स्वच्छंदी बागडते राणी वनी, राणी वनी। वाह वाह, तर सुंदर असा श्रावण मॅडमच्या या रचनेमध्ये होता। सौ वनिता गणेश शिंदे मॅडम यांनी गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती। आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात। आणि ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये नागनाथ पाटलोबा बडे सरांनी लिहिलंय अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। नागनाथ पाटलोबा बडे सर लिहित आहेत

अंगणवाडीकर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीडेतून सरांनी लिहिलंय की आला श्रावण नेसून हिरवा हिरवा शालू अंगावर, आला श्रावण नेसून हिरवा हिरवा शालू अंगावर, श्रावणात मग रेलचेल सुरू होते सणवार। नागपंचमी सणास लेकी बाळी माहेरी गोळा होती साऱ्या जणी, नागपंचमी सणास लेकी बाळी माहेरी गोळा होती साऱ्या जणी, श्रावणाच्या त्या वातावरणाने परत नांदाय जाती आनंदनी, परत नांदाय जाती आनंदनी। वाह, तर श्रावण महिना आणि घरी आलेल्या लेकी बाळी त्या श्रावणामध्ये त्या सणासुदीमध्ये रमून परत नांदण्यासाठी निघून जातात। खूप अप्रतिम सुंदर भाव सरांच्या या रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका रचनेमध्ये नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून। श्रावणाचा बहर या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की ऊन सावलीचा खेळ कधी पावसाची रिमझिम सर, ऊन सावलीचा खेळ कधी पावसाची रिमझिम सर, व्रत वैकल्याचे पावित्र्य घेऊन आला श्रावणाचा बहर, व्रत वैकल्याचे पावित्र्य घेऊन आला श्रावणाचा बहर, गंध सुमनांचा दरवळे होऊन वाऱ्यावर स्वार, गंध सुमनांचा दरवळे होऊन वाऱ्यावर स्वार, नभांगणी इंद्रधनुची कमान जणू आभाळाचे सप्तरंगी द्वार, नभांगणी इंद्रधनुची कमान जणू आभाळाचे सप्तरंगी द्वार, सप्तरंगी द्वार। आणि असा हा श्रावणाचा बहर, खूप अप्रतिम सुंदर श्रावण मॅडमच्या या रचनेमध्ये होता। नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून पाठवलेली ही सुंदर आणि अप्रतिम अशी रचना। आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळणार आहोत। श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरसे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोटेशा विश्रांतीनंतर।

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक, श्रोते हो। श्रावण म्हटलं की प्रेम, श्रावण म्हटलं की अगदी प्रेमाचा ऋतू सुद्धा बहरून जातो, नाही का? त्या अनुषंगाने ती आणि श्रावण यांची तुलना करताना मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की सांगशील का तुझ्या सौंदर्याचे गूढ कोडे, सांगशील का तुझ्या सौंदर्याचे गूढ कोडे, विस्मयचकित असे नको होऊ तू वेडे। सांगशील का तुझ्या सौंदर्याचे गूढ कोडे, विस्मयचकित असे नको होऊ तू वेडे। लाजताना खुणावते गालावरची खळी, लाजताना खुणावते गालावरची खळी, लिहायचे आहे तिलाही माझ्या ओळीत थोडे, लिहायचे आहे तिलाही माझ्या ओळीत थोडे, तुला पाहता अबोल शब्द माझे होती बोलके, तुला पाहता अबोल शब्द माझे होते बोलके, सोबतीने तुझ्या खुले मन माझे भाव वेडे, सोबतीने तुझ्या खुले मन माझे भाव वेडे, तू सुखाची ओली रिमझिम श्रावण सर, तू सुखाची ओली रिमझिम श्रावण सर, तुला पाहण्या दव आतुरले शिंपडून मोत्यांचे सडे, तुला पाहण्या दव आतुरले शिंपडून मोत्यांचे सडे, नजरेचा अंदाज तुझ्या गमलाने लागे, नजरेचा अंदाज तुझ्या गमलाने लागे, जवळी येता उगास बहाने मी आढे वेडे, नजरेचा अंदाज तुझ्या गमलान लागे, जवळ येता उगाच बहाने निआडे वेडे। मी शेवटी असं लिहिलंय की तू निरागस गोड गोजिरी भाव विभोर अप्सरा, तू निरागस गोड गोजिरी भाव विभोर अप्सरा, अरस पाणीचा अर्थ तुझ्या नखशिखांत उलगडे, अरस पाणीचा अर्थ तुझ्या नखशिखांत उलगडे, नखशिखांत उलगडे, तू सुखाची ओली रिमझिम श्रावण सर, तुला पाहण्या दव आतुरले शिंपड नमो त्यांचे सडे। तर ही

अशी एक रचना होती श्रोते हो, आणि मी माझ्या श्रावणाच्या अनुषंगानं लिहिलेल्या दुसऱ्या एका रचनेमध्ये लिहिले, सप्तरंग उधळतो जेव्हा श्रावणात वेधुंद होऊन निसर्ग। मी माझ्या एका तारोळीमध्ये लिहिलंय की सप्तरंग उधळतो जेव्हा श्रावणात वेधुंद होऊन निसर्ग, हिरवळ पांघरून धरित्रीवर साक्षात अवतरतो स्वर्ग। सप्तरंग उधळतो जेव्हा श्रावणात वेधुंद होऊन निसर्ग, हिरवळ पांघरून धरित्रीवर साक्षात अवतरतो स्वर्ग, साक्षात अवतरतो स्वर्ग। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो। श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सुस्मिता अनमने मॅडम लिहित आहेत देवगड मंचे सिंधुदुर्ग येथून, आणि मॅडमनी श्रावण शीर्षकाखाली लिहिलंय की आषाढ संपला श्रावण आला, हिरव्या हिरव्या गार रंगांची उधळण करण्या श्रावण आला, देवदेवतांचे व्रत वैकल्यांचे महत्व सांगण्या श्रावण आला, कवी मन प्रफुल्लित करण्या श्रावण आला, इंद्रधनुच्या त्या सप्तरंगात सखीचे नवतरुणीचे रूप खुलवण्या श्रावण आला, मोरांचे नाचणे कोकिळीचे कुहू गीत ऐकण्या श्रावण आला। तर सुस्मिता अनमने मॅडम यांची देवगड मंचे सिंधुदुर्ग येथून पाठवलेली ही रचना होती श्रोते हो। आणि यानंतर पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये सौमाधुरी नामदेव अमृतकार मॅडम लिहिते सटाणा नाशिक येथून। मॅडमनी दोन चारोळ्या पाठवलेल्या आहेत अखिल भारतीय वैष्णव कला मंच या साहित्य समूहातून। मॅडमनी लिहिलंय की तृप्त झाली धरा माता निरझरे अंबरीचे, आता बहरेल पीक रान सुरेख गालीचे। वाह, तृप्त झाली धरा माता निरझरे अंबरीचे, आता बहरेल पीक रान सुरेख गालीचे। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की आभाळात गरजे मेघ आले नवभरू आज, सृष्टी पडद्यावर शोभे पाऊस सरींचा साज, सृष्टी पडद्यावर शोभे पाऊस सरींचा साज। तर सौ माधुरी नामदेव अमृतकार मॅडम यांची सटाणा नाशिकेतून पाठवलेल्या दोन सुंदर चारोळ्या होत्या। आणि पुढच्या एका रचनेमध्ये प्रभा वाघ मॅडम लिहित आहेत चाकण पुणे येथून, संजीवन या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिले की वेल गोकर्ण फुलली मधुगंध पारिजात, वेल गोकर्ण फुलली मधुगंध पारिजात, गंधाळले तनमन मखमली श्रावणात, गंधाळले तनमन मखमली श्रावणात, आरोग्यास वरदाई रानभाज्या शिवारात, आरोग्यास वरदाई रानभाज्या शिवारात, करू निसर्ग जतन ध्येय ठेव जीवनात, करू निसर्ग जतन ध्येय ठेव जीवनात। वाह, तर निसर्ग संवर्धनाचं निसर्ग जतन करण्याचं ध्येय जे आहे ते जीवनामध्ये ठेवूया, असा सुंदर सकारात्मक सामाजिक संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता। आणि तर श्रोते हो, निसर्ग संवर्धनाचा सुंदर संदेश देणारी प्रभा वाघ मॅडम यांची चाकण पुणे येथून पाठवलेली ही रचना होती। आणि पुढच्या कवितेमध्ये सौ मनीषा पटवर्धन मॅडम लिहित आहेत गोळक रत्नागिरी येथून। मॅडमनी लिहिलंय की आला श्रावणाचा मास किती आनंद मनास, आला श्रावणाचा मास किती आनंद मनास, मन ओढ घेत आहे जावे आज माहेरास, आला श्रावणाचा मास किती आनंद मनास, मन ओढ घेत आहे जावे आज माहेरास, सारे सणवार झाले आता निघाले सासरी, सारे सणवार झाले आता निघाले सासरी, मणी दुःख थोडे थोडे परिघेत मोदसरी, परिघेत मोदसरी। वाह वाह, तर सौ मनीषा पटवर्धन मॅडम यांची गोळक रत्नागिरी येथून पाठवलेली ही सुंदर अशी रचना श्रावण आणि श्रावणाच्या अनुषंगानं मनामध्ये आलेले भाव मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम लिहित आहे चंद्रपूर येथून, अवकळ वाहणारे गार वारे सुगंध प्रीतीचा घेऊन आले, सख्या तुझ्या भेटीसाठी मन माझे आतुर झाले। वाह, अवखळ वाहणारे गार वारे सुगंध प्रीतीचा घेऊन आले, सख्या तुझ्या भेटीसाठी मन माझे आतुर झाले, श्रावणातल्या ह्या झुल्यात गोड माझे स्वप्न झुले, श्रावणातल्या ह्या झुल्यात गोड माझे स्वप्न झुले, सप्तपदी प्रेमाची घेर पडली तुझ्या पाऊलावर पावले, पडली तुझ्या पाऊलावर पावले। वाह वाह, तर श्रावण ज्यामध्ये वाहणार अवखळ गार वारं असत, जे प्रीतीचा सुगंध घेऊन येत, असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ अचला धारक मॅडम लिहित आहेत रोहा जिल्हा रायगड येथून। आणि मॅडम

लिहिले जादूगार श्रावण या शीर्षकाखाली की जादू करतो श्रावण हळदुले कवडसे सप्तरंग उधळण मन बहरू राहसे जादू करतो श्रावण हळदुले कवडसे सप्तरंग उधळण मन बहरू राहसे उपवास पूजा पाठ व्रत वैकल्याचा मास सणवार गोडधोड आहे श्रावण खास वा मातृदिन बैलपोळा कृष्ण जन्माचा सोहळा वसा जणू जो वसा जपू संस्कृतीचा घरोघरी भक्तीचा मळा मातृदिन बैलपोळा कृष्ण जन्माचा सोहळा वसा जपू संस्कृतीचा घरोघरी भक्ती मळा आणि शेवटी मॅडम असं लिहित आहे की सदा हरी श्रावणाची किती सांगावी महती सदा हरी श्रावणाची किती सांगावी महती चैतन्याचे दान देत आयुष्याला देतो गती आयुष्याला देतो गती वा असा हा जादूगार श्रावण मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता जो आयुष्याला गती देतो जो हळदुले कवडसे जे आहे तो घेऊन येतो सौ अचला धारक मॅडम यांची रोहा जिल्हा रायगड येथून पाठवलेली ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती श्रोते हो आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सौ विद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून सौ विद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय की श्रावण महिना म्हणजे आनंद चैतन्याचे वातावरण सासर माहेर सासर जपणाऱ्या लेकींच्या मनाचं गूढ समीकरण माहेर सासर जपणाऱ्या लेकींच्या मनाचं गूढ समीकरण मंगळा गौरीचा खेळ रंगतो माहेराच्या अंगणात मंगळा गौरीचा खेळ रंगतो माहेराच्या अंगणात टिपूर चांदण्यांचा सोहळा सजतो हिरव्या गार श्रावणात टिपूर चांदण्यांचा सोहळा सजतो हिरव्या गार श्रावणात वा तर श्रावण म्हणजे आनंद श्रावण म्हणजे चैतन्य श्रावण म्हणजे सासर आणि माहेर जपणाऱ्या लेकींच्या मनातलं गूढ समीकरण सुंदर असं शब्दांकन होतं आणि पुढच्या आपण दोन चारोळ्यांकडे वळूया ज्यामध्ये उषाश्री बागडे मॅडम यांनी मालेगाव येथून लिहिले मॅडम लिहित आहेत की श्रावणात वसुंधरा ल्याली हिरवी पैठणी काळे काळे ढग लागे गरजतच बरसुनी श्रावणात वसुंधरा ल्याली हिरवी पैठणी काळे काळे ढग लागे गरजतच बरसुनी गरजतच बरसुनी तर श्रावण आणि वसुंधरा ही हिरवी पैठणी मॅडमनी या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेली होती आणि पुढच्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की काळे काळे ढग येतात मोर नाचे तुई सारी सृष्टी आनंदली हिरवी गार तिसई सारी सृष्टी आनंदली हिरवी गार तिसई उषाश्री बागडे मॅडम यांची मालेगाव येथून पाठवलेल्या या दोन सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळ्या होत्या आणि पुढच्या एका रचनेमध्ये प्रिया माकोडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून मॅडमनी लिहिलंय की वीज करी ठेवतय ढग वाजवितो ढोल घेऊन हिरवे हिरवे लेणे वसुंधरा गाते गोड बोल वीज करी ठेवतय ढग वाजवितो ढोल घेऊन हिरवे हिरवे लेणं वसुंधरा गाते गोड बोल धरणी माता चिंब ओली बळीराजा पिकवी सोन धरणी माता चिंब ओली बळीराजा पिकवी सोन आला श्रावण श्रावण जपे सण संस्कृतीचं लेणं आला श्रावण श्रावण जपे सण संस्कृतीचं लेणं तर प्रिया माकोडे मॅडम यांच्या यवतमाळ येथून पाठवलेल्या या श्रावणाबद्दलच्या अप्रतिम रचनेमध्ये मॅडमनी श्रावण हा सण आणि संस्कृतीचं लेणं जपणार आहे असं सुंदर असं शब्दांकन केलेलं आहे आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ प्रणोती हरीश कळमकर मॅडम लिहित आहेत नागपूर येथून मॅडमनी लिहिलंय की आला आला श्रावण हसरा दिसे सृष्टी सौंदर्य मनमोहक आला आला श्रावण हसरा दिसे सृष्टी सौंदर्य मनमोहक आकाशात सप्तरंगी इंद्रधनु निसर्गाची किमया मनोवेधक वा आकाशात सप्तरंगी इंद्रधनु निसर्गाची किमया मनोवेधक नेसून हिरवा हिरवा गार शालू घाली देही पाचूंचा सुंदर साज नेसुनी हिरवा हिरवा गार शालू घाली देही पाचूंचा सुंदर साज फुलली सृष्टी ही सुख वर्षावाने बघा धरणीवर चैतन्य दिसे आज फुलली सृष्टी ही सुख वर्षावाने बघा धरणीवर चैतन्य दिसे आज बघा धरणी

तर चैतन्य दिसे आज वाह तर श्रावणामुळे या संपूर्ण धरणीवर चैतन्य दिसत आहे आणि जी सृष्टी आहे ती हिरवागार शालू आणि पाचूंचा सुंदर साज लिहून नटलेली आहे असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. सो प्रणोती हरीश कळमकर मॅडम यांच्या नागपूर येथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये आणि पुढच्या दोन चारोळींमध्ये श्रीमती शुभांगी विजय कुलकर्णी मॅडम लिहित आहेत अलिबाग येथून. आणि पहिल्या चारोळीत मॅडमने लिहिलंय की उन पावसाचा खेळ सुरू झाला श्रावणात, उन पावसाचा खेळ सुरू झाला श्रावणात, सारी सृष्टी आनंदली जणू हिरवी शाल वावरात, सारी सृष्टी आनंदली जणू हिरवी शाल वावरात. वा तर अप्रतिम अशी ही चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की येता श्रावण मास सुवासिनी आनंदली, येता श्रावण मास सुवासिनी आनंदली, माहेराला जाऊन मंगळा गौर पूजिली, माहेराला जाऊन मंगळा गौर पूजिली. तर सुवासिनी ही श्रावण मास आल्यानंतर आनंदून जाते कारण माहेरला जाऊन मंगळा गौर तिला पुजायची असते, नाही का श्रोते हो. तर श्रीमती शुभांगी विजय कुलकर्णी मॅडम यांची अलिबाग येथून पाठवलेली ही सुंदर आणि अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि यानंतर पुढच्या एका रचनेमध्ये म्हणजेच दोन चारोळ्यांमध्ये मंगेश मनोहर रेडी सर लिहित आहेत घाटीवळे रत्नागिरी येथून. सरांनी लिहिलंय की आला श्रावण, आला श्रावण आनंदाची लाट उसळली, आला श्रावण, आला श्रावण आनंदाची लाट उसळली, रानोमाळी हिरवी चादर सणासुदींची लहर आली, रानोमाळी हिरवी चादर सणासुदींची लहर आली. तर सुंदर आणि अप्रतिम अशी ही चारोळी होती. दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की श्रावण मासी हर्ष मानसी स्वर्ग सुखाची आली भरती, श्रावण मासी हर्ष मानसी स्वर्ग सुखाची आली भरती, फुलपाखरे भिरभिर करती करीती वेली फुले मस्त डोलीती, फुलपाखरे भिरभिर करीती वेली फुले मस्त डोलती. तर मंगेश मनोहर रेडी सरांची घाटीवळे रत्नागिरी येथून पाठवलेल्या या दोन्ही चारोळ्या अतिशय अप्रतिम आणि सुंदर अशा होत्या श्रोते हो. आणि या सुंदर आणि अप्रतिम चारोळ्यांसोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या रचनांचा आस्वाद घेणार आहात काही क्षणात. भेटूया छोट्याच्या ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आरजे कैलास सोबत. आनंदी राहा.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: ये गुस्से वाले हैं, इनसे दूर रहना चाहिए। तो मैं तो बच गई, लेकिन आप अपने आप से दूर कैसे रहेंगे? आप सारा दिन अपने आप को कितना चीट कर रहे हैं। किसी को चीट करना क्या होता है कि किसी का नुकसान करना ना, किसी के साथ धोखा करना, किसी का गलत करना, उसी को आप चीटिंग कहेंगे। अपने मन का पल पल पल नुकसान करना, अपनी फीलिंग्स का नुकसान करना, अपनी खुशी को, अपनी शांति को हर थॉट में खत्म करते जाना। दूसरा अगर चीट करता भी, किस चीज के लिए चीट कर लेती? पैसों के लिए कर लेती, बिजनेस में कर लेती, कुछ आप मेरे पे विश्वास करते मैं झूठ बोल देती, इतना ही तो चीट कर सकते हैं। सामने वाला कितना चीट करेगा, हमें क्या चीट करेगा? दूसरे तो हमसे बच गए, दूसरे हमसे डर गए, दूसरे हमसे दूर रहने लगे, लेकिन हमें तो अपने साथ रहना है। द पर्सन हु आई हैव टू लिव विद 24/7, आई नीड टू बी कम्फर्टेबल विद दैट पर्सन। आई हैव टू लिव विद माई सेल्फ। दूसरे तो अपना संभाल लेंगे, सो वी नीड टू से।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: श्रोते हो, आजच्या शो मधल्या आप पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलंय। मॅडम लिहितायत की सुगंधित फुलांची उधळण करीत भिजवित तन्मिन तन्मन आला श्रावण। सुगंधित फुलांची उधळण करीत भिजवित तन्मन आला श्रावण, सण उत्सवांची लयलूट करीतच भक्तिमार्ग दावी ऋतू मनभावन। सण उत्सवांची लयलूट करीतच भक्तिमार्ग दावी ऋतू मनभावन, सृष्टीच्या नवनिर्मितीचे पुरवित, सृष्टीच्या नवनिर्मितीचे पुरवित, डोहाळे वैविध्याने नटतो श्रावण। कृष्ण जन्म शिवपूजन रक्षाबंधनी, बहीण भावाचे नाते राखीत पावन, बहीण भावाचे नाते राखीत पावन। तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती शेवटी हो, आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये म्हणजेच दोन चारोळ्यांमध्ये सौ वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम लिहित आहेत पाटोदा जिल्हा बीडेतून। सौ वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम यांनी पाटोदा जिल्हा बीडेतून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत पहिल्या चारोळीमध्ये की असा बरसला श्रावण आणि बहरली धरती, असा बरसला श्रावण आणि बहरली धरती, उधळीतो निसर्ग राजा सौंदर्याचे माणिक मोती, उधळीतो निसर्ग राजा सौंदर्याचे माणिक मोती। तर ही सुंदर अप्रतिम अशी चारोळी होती। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडमनी लिहिलंय की भरून आले मेघ सावळे शिंपित जलधारा, भरून आले मेघ सावळे शिंपित जलधारा, नैनी ठेविते साठवणी ऋतू श्रावणा तुझा नजारा, ऋतू श्रावणा तुझा नजारा। तर नैनामध्ये श्रावणाचा नजारा साठवून ठेवत आहे, त्या अनुषंगाने अप्रतिम भाव मांडणारी मॅडमची ही रचना। आणि पुढच्या एका कवितेमध्ये रेखा सोनारे मॅडम लिहित आहेत नागपूर इथून। रेखा सोनारे मॅडम यांनी नागपूर इथून लिहिलंय की आला श्रावण हसरा रूप लावण्य लेवून, आला श्रावण हसरा रूप लावण्य लेवून, ऊन लाजरे पडता धरा जाते हरकून। वाह, ऊन लाजरे पडता धरा जाते हरकून, रिमझिम धारा पडे खेळ चाले निसर्गाचा, रिमझिम धारा पडे खेळ चाले निसर्गाचा, अशा सृष्टीच्या अंगणी सडा पडे चैतन्याचा, अशा सृष्टीच्या अंगणी सडा पडे चैतन्याचा। तर चैतन्याचा सडा पाळणारी ही अप्रतिम सुंदर अशी रचना रेखा सोनारे मॅडम यांची होती, नागपूर येथून पाठवलेली। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौमंगला चौरे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून। सौमंगला चौरे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की आला श्रावण श्रावण सणांची चाले लगभग, आला श्रावण श्रावण सणांची चाले लगभग, माहेरी जाण्यासाठी मनाची होई तगमग, असा श्रावण बाई हिरवा मना मनात डोले गारवा, असा श्रावण बाई हिरवा मना मनात डोले गारवा, नदी नाली चोहीकडे पाणीच पाणी सगळीकडे, पाणीच पाणी सगळीकडे। सौ मंगला चौरे मॅडम यांची छत्रपती संभाजीनगर येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो। आणि या अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून। रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिलंय श्रावण मास शीर्षकाखाली की काय वर्णुमी श्रावण मासाची महती, व्रतवैकल्ये करुणी जीवना मिळे सद्गती, व्रतवैकल्ये करुणी जीवना मिळे सद्गती, हे परम पावित्र्याचे मांगल्याचे सण, हे परम पावित्र्याचे मांगल्याचे सण मनोकामना पूर्ण करुनी येती सुख समृद्धीचे क्षण येती सुख समृद्धीचे क्षण. तर श्रावणाच्या पवित्र महिन्याचं महत्व मॅडमनी त्यांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सचिन शंकर पाटील सर लिहित आहेत अलिबाग रायगड येथून. सचिन शंकर पाटील सरांनी अलिबाग रायगड येथून लिहिलंय की निसर्गाच्या सानिध्यात खास श्रावण उत्सव आल्हादक. निसर्गाच्या सानिध्यात खास श्रावण उत्सव आल्हादक आनंददायी श्रावण सरी सुख समाधान आश्वासक. वाह. निसर्गाचा समतोल राखू श्रावणात सृष्टी बहरेल. निसर्गाचा समतोल राखू श्रावणात सृष्टी बहरेल आनंदास प्रेमे आलिंगण खचित सुखदायी ठरेल. खचित सुखदायी ठरेल. वाह. तर निसर्गाचा आपण समतोल राखूया असा सुंदर असा सामाजिक संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच या मंचातून श्री संदीप दहारे सरांनी नागभिडकर सर लिहित आहेत की श्रावण महिन्यात पाणी रिमझिम पडते पहिलाच सण नागपंचमी येते. श्रावण महिन्यात पाणी रिमझिम पडते पहिलाच सण नागपंचमी येते. शंकराचा भक्तीची गोडी चाका भक्तांना थोडी थोडी. महादेव तोची आहे खरा नाही दगड धोंड्यांचा नरा तुझ जवळी आहे पामरा. ऊर्ध्व दृष्टीने पाही अंतरा. ऊर्ध्व दृष्टीने पाही अंतरा. तर श्रावण महिना जो शंकराच्या भक्तीची गोडी लावणारा असा हा श्रावण महिना आहे असे सुंदर असे भाव श्री संदीप दहारे सरांनी नागभिडकर सरांनी लिहिलेले आहेत. आणि श्रोते हो याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून. सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलंय की आला श्रावण हसरा रूप घेऊन साजिरे. आला श्रावण हसरा रूप घेऊन साजिरे सृष्टीवर दिसे मनोहरी फुल फुलते गोजिरे. वा. श्रावणात सृष्टी नटे रेलचेल ही सणांची अलवार गोंजार त्या पावसांच्या आठवणीची. पावसाच्या आठवांची पावसाच्या आठवांची. श्रावणात सृष्टी नटे रेलचेल ही सणांची अलवार गोंजार त्या पावसाच्या आठवांची. पावसाच्या आठवांची. सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांची दावणगिरी कर्नाटकेतून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि या अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात ज्यामध्ये सौ वंदना सुभाष चौधरी मॅडम लिहित आहेत वापी गुजरात येथून अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच यामधून.

सौ वंदना सुभाष चौधरी मॅडम यांनी वापी गुजरात येथून लिहिलंय पहिल्या चारोळीत की आला श्रावण श्रावण पावसाने भूमी छान, आला श्रावण श्रावण पावसाने भूमी छान, शोभे हिरवा श्रावण क्षणी पाऊस व ऊन, शोभे हिरवा श्रावण क्षणी पाऊस व ऊन। तर श्रावणाचं अप्रतिम असं वर्णन या पहिल्या चारोळीमध्ये होतं आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की चरा चरा सृष्टी सारी आनंदाने धुंद झाली, चरा चरा सृष्टी सारी आनंदाने धुंद झाली, सनव्रत व वैकल्य यांची मांदी आळी आली, सनव्रत व वैकल्य यांची माई मांदी आळी आली, मांदी आळी आली। तर आनंदाने धुंद झालेली चरा मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे आणि श्रोते हो याबरोबरच पुढच्या आपण दोन चारोळ्यांकडे वळूया। श्रोते हो दोन चारोळ्यांकडे वळूयात ज्यामध्ये सौरेखा मालपुरे मॅडम लिहित आहेत कल्याण ठाणे येथून। सौरेखा मालपुरे मॅडम यांनी कल्याण ठाणे येथून लिहिलंय की जीवतीचा शुक्रवार आद्यदिन श्रावणाचा मान हळदी कुंकुने चने गुळ प्रसादाचा। तर पहिला दिवस जो आहे तो चने गुळ प्रसादाच्या मानाने हळदी कुंकुमाने तो सुरू होतो असं अप्रतिम असं शब्दांकन या तारोळीमध्ये होतं आणि दुसऱ्या तारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की श्रावणाचा आद्य सण खरा नागपंचमीचा आध्यात्मिक सांस्कृतिक सणश्रेष्ठ पंचमीचा, सणश्रेष्ठ पंचमीचा। तर नागपंचमीचं महत्व, श्रावणात येणाऱ्या नागपंचमीचं महत्व मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो। आणि पुढच्या एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये काव्यरसिका या नावाने मॅडम लिहितात, सौरसिका आनंद शाळीग्राम मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळीग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून। माझा सखा या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की रिमझिम बरसणारा माझा सखा श्रावण साजनीच भेटीसाठी आतुर आहे साजन, रिमझिम बरसणारा माझा सखा श्रावण साजनीच भेटीसाठी आतुर आहे साजन, दवबिंदूंचे थेंब हळूच मजवरी उडवतो, दवबिंदूंचे थेंब हळूच मजवरी उडवतो, श्रावणाच्या रंगामध्ये तन्मन भिजवतो। वाह, सांज समयी मजला केशराचा रंग देतो, पहिल्या पावसात मृदगंधाचा गंध येतो, सांज समयी मजला केशराचा रंग देतो, पहिल्या पावसात मृदगंधाचा गंध येतो, शब्द मोती गुंफुनिया काव्यमाळ ओवते, शब्द मोती गुंफुनिया काव्यमाळ ओवते, काव्यरसिकाच्या सवे काव्यगंध दरवळतो, काव्यगंध दरवळतो। तर दरवळणारा श्रावण आणि दौबिंदूंचे थेंब हळुवारपणे उडवणारा श्रावण मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये एच बी तांबोळी सर लिहित आहेत कवठे महांकाळेतून। एच बी तांबोळी सरांनी कवठे महांकाळेतून दोन चारोळ्या पाठवलेल्या आहेत ज्यामध्ये सर लिहित आहेत की श्रावण आला दरवळू लागली माती, श्रावण आला दरवळू लागली माती, भिजले गगन हरित झाडांची छाती, भिजले गगन हरित झाडांची छाती, सणांची मालिका धरती झाली ओलेती। वा, सणांची मालिका धरती झाली ओलेती, ढगाळले आकाश पावसाच्या धारासोबती, ढगाळले आकाश पावसाच्या धारासोबती। वा, तर अप्रतिम असा श्रावण सरांच्या या चारोळीमध्ये दरवळला होता। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की पावसाची सर बरसात निसर्ग भिजला, पावसाची सर बरसात निसर्ग भिजला, श्रावणात निसर्ग जणू हिरवाईने सजला, श्रावणात निसर्ग जणू हिरवाईने सजला, मातीचा सुवास मनी दरवळून गेला, मातीचा सुवास मनी दरवळून गेला, श्रावणाच्या पावलांनी स्वर्ग धरतीवर आला, श्रावणाच्या पावलांनी स्वर्ग धरतीवर आला। वाह वाह, तर श्रावणाच्या पावलांनी धरतीवर आलेला स्वर्ग सरांच्या या चारोळीमध्ये होता। आणि पुढच्या एका रचनेमध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण ठाणे येथून। अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण ठाणे येथून लिहिलंय आला श्रावण या शीर्षकाखाली की आला श्रावण श्रावण मनी फुलला ग मोर, झुला बांधून झाडाला उंच खेचला ग फार, आला श्रावण श्रावण मनी फुलला ग मोर, झुला बांधून झाडाला उंच खेचला ग फार, धुंद स्वप्नांचा फुलोरा पहाटेच्या यावेळी, धुंद स्वप्नांचा फुलोरा पहाटेच्या यावेळी, रंगबिरंगी फुलांनी भरे ग रित्या ओंजळी, रंगबिरंगी फुलांनी भरे ग रित्या ओंजळी। वाह वाह वाह, तर धुंद स्वप्नांचा फुलोरा पहाटेच्या वेळी घेऊन आलेला श्रावण आणि ज्यामुळे रित्या ओंजळी भरल्या अप्रतिम असं शब्दांकन होतं श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या एका

0: रीतीमध्ये सौ रेखा तांबे मॅडम लिहितात वडोदरा येथून. सौ रेखा तांबे मॅडम यांनी वडोदरा येथून लिहिले की श्रावण सरींचा हसरा नासरा श्रावण महिना निसर्ग साजिरा. लपतो श्रावण हिरव्या पानात गुंततो श्रावण धरेच्या श्वासात. वा, श्रावण सरींचा हसरा नासरा श्रावण महिना निसर्ग साजिरा. लपतो श्रावण हिरव्या पानात गुंततो श्रावण धरेच्या श्वासात.
1: श्रोते हो, पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौरेखा तांबे मॅडम लिहित आहेत वडोदरा येथून. सौरेखा तांबे मॅडम यांनी वडोदरा येथून लिहिलंय की श्रावण सरींचा हसरा नासरा श्रावण महिना निसर्ग साजिरा. श्रावण सरींचा हसरा नासरा श्रावण महिना निसर्ग साजिरा. लपतो श्रावण हिरव्या पानात गुंततो श्रावण धरेच्या श्वासात. वाह वाह, हिरव्या हिरव्या गवतावरी गवत फुले मुक्तपणे डोलती. हिरव्या हिरव्या गवतावरी गवत फुले मुक्तपणे डोलती. चालताना भास मऊ मऊ गालीचा. चालताना भास मऊ गालीचा धरा अनुभवे रोमांच प्रीतीचा. धरा अनुभवे रोमांच प्रीतीचा. तर अप्रतिम सुंदर आणि भावस्पर्शी भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का? तुमच्याशी गप्पा मारता मारता तुमच्या शब्दातला श्रावण आपल्या शो मध्ये बरसत असताना बघा ना, घड्याळ मला खुणावतंय. आपल्या आजच्या शोची वेळ संपलेली आहे हे वारंवार मला सांगतंय. खरं तर जेव्हा मी हा शो सुरू करतो तेव्हा तुमच्याशी बोलताना तुमच्या अप्रतिम अशा रचना सादर करताना कळतच नाही की वेळ कसा निघून गेला. कारण तुमचे शब्द इतके सुंदर असतात, त्यातले भाव असे विषय इतके सुंदर आणि अप्रतिम असतात की मी सुद्धा अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. परंतु वेळेचं बंधन आहे म्हणून मला म्हणजे अर्जे कैलासला आजच्या शो पुरती रजा द्या. हो, पण मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईल पुढच्या रविवारी दुपारी 1-2 वाजता तुमच्या आवडीच्या शो मध्ये. ज्या शोने 6 वर्ष पूर्ण केलेली आहेत हा खेळ शब्दांचा कविता व चारोळ्यांचा शो रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. कविता व चारोळ्यांचा शो रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा आणि ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आरजे कैलासवर.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: नमस्कार अलक अपने मेरे रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही या तारचे जगदीश सोबत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलक करण्या संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 5 वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या पसंती सुचलेल्या त्यांच्या गळ्यातील टाईट झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलक प्रेमी रसिक श्रोते हो। खरंच एकापेक्षा एक छान अलक सादर होतात, एकापेक्षा एक छान अलग आमच्यापर्यंत पोहोचतात। म्हणूनच आतापर्यंत 214 प्रयोग 213 प्रयोग करून 214 प्रयोगाकडे आरजी जगदीश वळू शकला आणि गेल्या 5 वर्षांपासून अविरतपणे अखंडपणे माझ्या तमाम अलगकार मित्रांच्या कृपा प्रसादामुळे हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे। आरजी जगदीश तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आज 16 ऑगस्ट 2026 प्रयोग क्रमांक 214 सादर करतो। आपण कालच आपल्या स्वतंत्र भारताचा भव्य दिव्य आणि पवित्र असा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा केला। तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा पुणे आवाज 107.8 FM कडून। ऐकूया आर जे जगदीश सादर करतोय अलककार अलक गुरु लेखक म ना दे उर्फ होरा पंडित मयुरे देशपांडे पिंपळी चिंचवड यांनी पाठवलेले अलक। अलक गुरु मनादे लिहितात, त्याची आई सांगते की लहानपणी जेव्हा त्याने पहिल्यांदा आपले रूप आरशात न्याहाळले तेव्हा तो आनंदाने हरकून गेला होता। काल परवा त्याने घरातले सर्व आरसे काढून टाकले। अलककार मयुरेश, तुमच्या अलकमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट काय असते? प्रसंग असतो, पण तरी तुम्ही वरवर प्रसंग म्हणून न लिहिता त्याच्या गाभ्यापर्यंत जाता, त्या घटनेला कथेमध्ये बदलता। जसं या कथेमध्ये सुद्धा वरवरचं रूप महत्वाचं नाही आहे, म्हणजे तुम्ही सुद्धा वरवर लिहित नाही आणि वरवरचं रूप महत्वाचं नाही हे पटल्यानंतर त्याने

आपोआपच आरसे बाजूला केले, आरसे काढून टाकले. हे वरवरचं रूप पेक्षा त्याला खरं रूप महत्वाचं वाटलं ते मनाचं, आणि हा अध्यात्माचा विचार आहे. मला असं वाटतं की याच्यात अध्यात्म आहे. मला असं वाटतं की कथेच्या मागची, घटनेच्या मागची कथा शोधण्यात तुमचा हातखंड आहे, म्हणून तुम्हाला हे सगळं सापडू शकतं. अर्थात ही कथा रूपाची कथा नाहीये, ही कथा अंतर्मनाची कथा आहे. ही कथा साक्षात्काराची कथा आहे, आध्यात्मिक साक्षात्काराची कथा आहे. ही कथा स्वत्वाच्या ओळखीची कथा आहे. ही कथा वरपांगी काय भुलला असी, म्हणजे वरच्या काय भुलला असी, वरपांगी म्हणजे आपण वरच्या रंगाला काय भुललो, असं सांगणारी कथा आहे. मनाचं सांत्वन करणारी आणि मनाला तंबी देणारी अशी कथा आहे. खरं म्हणजे अनेक गोष्टी अलकर मयुरेश तुमच्या कथेबद्दल बोलायला मला आवडतात, पण तरीही थोडस मला माझ्याच विचारांना कुठेतरी लगाम घालावा लागतो, कारण पुन्हा ते वरवरच असू नये, सखोलतेकडे गेलं पाहिजे. हा तुमचा जो अट्टहास आहे तो मला पटतो. तुमच्या या कथेला, तुमच्या मांडणीला आणि तुमच्या अलग विषयी असणाऱ्या प्रेमाला मानाचा मानाचा मुजरा, तुमच्यासारखी निष्ठा सर्व अलकरांनी दाखवली तर मला वाटतं प्रथम अलकार श्री राजेंद्र वंशम पायन यांनी पेरलेले जे बीज आहे त्याचा वृक्ष झाला आहे, तो आता वटवृक्ष नक्की होऊ शकेल. अलकर मयुरेश पुन्हा एकदा धन्यवाद. बऱ्याच दिवसानंतर सह्याद्री कन्या अलकार डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे ज्या तानाजी मालुसरेंच्या त्या ठिकाणी वंशज आहेत, महाड रायगड येथून लिहितात. 105 वर्षाच्या आजोबांनी थरथरे हाताने ध्वजवंदन केले आणि पारतंत्र्य स्वातंत्र्य यातील फरक शोधत वृद्धाश्रमाच्या बाकावर बसून राहिले. अलकर शीतल, नाव शीतल आहे तुमचं, पण दाहक असे तुम्ही मांडलाय, खरंच दाहक आहे. म्हणजे वृद्धाश्रमाच्या पायऱ्यावर बसून, त्या ठिकाणी बाकावर बसून फरक स्पष्ट करायचा आहे, फरक लक्षात घ्यायचा आहे. स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यातील किती, म्हणजे स्वातंत्र्याच्या या 105 वर्षाच्या आजोबांनी स्वातंत्र्य पारतंत्र्य दोन्ही अनुभवलंय आणि त्या पारतंत्र्याच्या झळा स्वातंत्र्याचे त्यांना बसतायत, असाच विचार तुम्ही तुमच्या अलकमधून मांडलात. खूप खूप धन्यवाद. ऐकूया पुढची अलक. नागपूर येथून अलककार तो वर्षा श्रीकांत गंपावर वर्षाशी टोपणनावाने लिहितात. मित्र नातवाला खांद्यावर घेऊन फिरताना पाहून त्याला आनंद झाला, पण स्वतःचा मुलगा जास्त हुशार आहे, परदेशात आहे, याचाच अभिमान ते आतापर्यंत बाळगत होते. समोरचे दृश्य पाहताच त्याला जाणवले की तो अभिमान थोर होता. त्याने मित्राकडे पाहत हसून म्हटले, मित्रा तू जिंकलास. वा अलकर वर्षा, तुम्ही जिंकलात, खरंच तुम्ही जिंकलात. कारण दुसऱ्याकडे बघून त्या ठिकाणी आपल्याला आपलं दुःख, आपली वेदना, आपली व्यथा जाणवते आणि ते आपण स्वीकारतो आणि दुसऱ्याच्या आनंदात आपण आपला आनंद मानतो आणि आनंद कशात आहे तेही आपण लक्षात घेतो. ही मला वाटतं खऱ्या अर्थाने जमेची बाजू आहे. खूप सुंदर, खूपच छान. ऐकूया पुढची अलग. सोलापूर येथून अलंकार विद्या चव्हाण माने लिहितात. ती अभ्यापट करत होती. बऱ्याच वेळाने तिने त्याला विचारले, तुला राग का नाही आला? तो शांतपणे म्हणाला, रागण नाही तर संयमाने समस्या सुटतात. अलकर विद्या, विद्या दिली तुम्ही, ज्ञान दिलं तुम्ही, तुम्ही माहिती दिली, तुम्ही त्या ठिकाणी खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. खरंच राग काही लोकांना वाटतं आपलं भांडवल आहे, अत्यंत चुकीचं आहे, खोटं आहे, निखालच खोटं आहे. संयम हे आपलं खरं भांडवल आहे. आपण प्रत्येक गोष्टीवर रागाने उत्तर मिळवू शकत नाही, उलट रागाने त्या ठिकाणी आपल्या आयुष्याचंही नुकसान होतं आणि समोरच्याचे आयुष्याचं नुकसान होतं. फार छान पद्धतीने तुम्ही सांगितलं, खूपच छान. अलकर विद्या धन्यवाद. कात्रज पुणे येथून अलकर सौ अस्मिता मेहता लिहितात. वडिलांनी देवापुढे दिवा लावला, नमस्कार केला आणि आराम खुर्चीवर येऊन बसले. मुलगा अजून रागातच होता. मागून मोठ्याने म्हणाला, काय केलं आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी? वडिलांनी देवापुढे तेवत ठेवलेल्या दिव्याकडे एक नजर पाहिलं आणि स्मित हस्य केलं. अलकर अस्मिता, अस्मिता ठासून भरले हो तुमच्याकडे, काय छान मांडणी केली, काय प्लॉट रचलाय तुम्ही, म्हणजे काही न बोलता ते दिव्याकडे बघून बरंच काय बोलून गेले. दिवा जळत राहतो, आपलं आयुष्य प्रकाशित करण्यासाठी हे त्यांच्या एका सूचक नजरेतून त्यांनी सुचवलं. आणि मुलांना म्हणायला काय जाते, काय केलं बाप कोण पहा म्हणजे कळेल. ऐकूया दिग्रस यवतमाळ येथून अलंकार अरुणा दुग्दलबाग लिहितात. त्या तरुण मुलामुलीने एकमेकांचे विचार जाणून घेतले, त्यांनी विश्वासाने हात हातात घेतले, स्पर्श अनुभव

डोळ्यांची भाषा स्पर्शाने उत्तमपणे जाणली ते मनाली अगदी आश्वस्त झाले. अलंकारुणा तुम्हाला सगळ्यांची करुणा कशी हो कळते? तुम्ही सगळ्यांच्या अंतर्मनात कसा प्रवेश करता असा प्रश्न मला वारंवार पडतो. किती छान मांडणी करता, किती छान विषय शोधता. म्हणजे बघा ना, दिव्यांग व्यक्ती सुद्धा सुखाचा संसार करू शकतात, पण सुख केवळ स्पर्श सुखात असतं, केवळ त्या ठिकाणी एकमेकांना चाचपण्यात, एकमेकांना अनुभवण्यात असतं आणि एकमेकांसाठी वेळ देण्यात असतं. फार छान पद्धतीने तुम्ही तुमची अलग मांडलीत, तुम्ही तुमचा विषय मांडलात, खूपच छान. स्पर्शाची भाषा, डोळ्यांची भाषा स्पर्शाने उत्तमपणे समजली. डोळ्यांची भाषा बऱ्याच जणांना, डोळस माणसांना डोळ्यांनी समजत नाही. ऐकूया, मापसा गोवा येथून अलगकार डॉक्टर आरती दिनकर लिहितात. आज तिचा वाढदिवस नव्हता तरी तिनं केक आणला, केकवर लावलेली मेणबत्ती विझवली. तिने आज सगळे पास सोडून दिले आणि नव्या जीवनाची सुरुवात केली. अलगकर आरती, मग केक का आणला, मेणबत्ती का विझवली? कारण या जुन्या परंपरा होत्या. पण तरी आज तिचा वाढदिवस नव्हता, याचा या वाक्यात खरं म्हणजे कथा आहे. आज त्याचा वाढदिवस होता, पण पास सुटले का असा पुन्हा प्रश्न पडतो. मग त्याची त्याची भेट नाहीये, पण तरी त्याची आठवण म्हणून तिने तो केक कापलाय का? तिचा वाढदिवस नसताना तिने केक कापलाय, मग केक कोणासाठी कापला आणि मग केक कापून नवीन जीवनाची सुरुवात केली असंही आपण म्हणू शकतो. कदाचित त्या ठिकाणी जुनं सगळं विझवलं असेल, मेणबत्ती विझवली आणि त्या ठिकाणी केक कापून म्हणजे नवीन फीत कापली असे होऊ शकतं. आता आपण वळणार आहोत बागडे कुटुंबियांच्या अर्थात कौटुंबिक सोहळ्याकडे, म्हणजे अलगच्या कौटुंबिक सोहळ्याकडे. नाशिक येथून अलगचा विमल बागडे लिहितात. घरबंद नसलेला तो गावभर फिरे आणि लाळ घोटेपणा करी. वैतागून त्याला ती म्हणाली, कुत्रा कुठला? त्याने सिद्ध करून दाखवलं. खरं म्हणजे त्याने सिद्ध करायला नको होतं, कारण तिने उपहासातून म्हटलं होतं, उपरोधातून म्हटलं होतं. त्याने मात्र शब्दशः अर्थ घेतला, म्हणजे लाळगोटेपणा करू नकोस, इकडे तिकडे फिरू नकोस, काम कर, कामाला महत्व दे, दर्जा जप, असं तिला त्या ठिकाणी शिकवायचं होतं. याने मात्र त्यातला वेगळा अर्थ घेतला. हरकत नाही. पुत्र अलंकार विमेश यशवंत बागडे नाशिक येथून लिहितात. आग्रहाची निमंत्रण पत्रिका मिळाली आणि त्यातील ठळक टीप, कुठलेही आहेर आणू नये, आपली उपस्थिती हाच अनमोल आहे, वाचून मी संभ्रमात पडलो. अलंकार विमेश बऱ्याच पत्रिकांमध्ये अलीकडे हा अशा प्रकारचा संदेश, अशा प्रकारच्या गोष्टी लिहिल्या जातात आणि मग मलाही प्रश्न पडतो, न्यावं की नेऊ नये. मी बऱ्याच वेळेला नेतो, पण नेल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा प्रश्न पडतो, द्यावं की देऊ नये. मी बऱ्याच वेळेला देतो, समोरचा घेत नाही आणि मग आपण तसेच परत येतो. पण खरंच आहे, बऱ्याच विवाहांमध्ये आशीर्वाद हाच आहेर मानला जातो, पण आपला मात्र संभ्रम निर्माण होतो. बागडे अलगकर विमल बागडे, अलगकर विमेश बागडे म्हणजे माता आणि पुत्र दोघांनाही मनापासून धन्यवाद. अलग लिहित राम आणि अलग सजवत राम, कार्यक्रमात रंगत आणत राम. छंदोबामध्ये आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे येथून दादासाहेब या टोपण नावाने अलगकार हृदय जॉकी श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले लिहितात. विमनस्थ अवस्थेतील ती बऱ्याच वर्षांनी माहेरी आली होती. अडगळीच्या खोलीत काहीतरी शोधत राहिली. सासरी निघताना एक जुनी बावली चक्क तिच्या सामानात सापडली. वा अलगकार अमरदीप, अमर आहात तुम्ही अलगच्या बाबतीत. का तुम्ही सुद्धा वेगळं काहीतरी शोधता, वेगळं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करता. आता ती काय शोधत असेल माहिती नाही, पण सासरी निघताना जुनी बावली सापडली याचा अर्थ आठवणीच्या खुण्या अजूनही होत्या. त्या आठवणीच्या खुणा त्या आता सोबत घेऊन चालले, पण तरी त्या खुणा मात्र पूर्णपणे जाणार नाहीत याची खात्री तिला आहे. आणि जुनी बावली सापडली कारण आईने ती जपून ठेवली होती. विमनस्क अवस्थेत ती आलेली आहे. कदाचित सासरी काहीतरी झालं असेल, किंवा कदाचित माहेरचे दरवाजे त्या भावाने आणि वहिनीनी बंद केले असतील, किंवा आणखीन काहीतरी झालं असेल. कदाचित त्या ठिकाणी आता माहेरी कोणच राहिलं नसेल आणि ही जुनी शेवटची बावली ती घेऊन चाललेली असेल. अलंकार अमरदीप, बऱ्याच शक्यता तुमच्या अलकमध्ये, मी त्यातल्या काही शक्यता सांगितल्या. पुणे येथून अलंकार सुलभा सत्तुरवार लिहितात. हक्क सोड पत्रावर सही केली नाही म्हणून नणंद बाईचे माहेर सुटले हे तिच्या मनास लागले. ती म्हणाली, बहिणीपेक्षा जमीन जुमला महत्वाचा आहे का? नातं जपायला पाहिजे, उशीर होण्याआधी ताईंना पंचमीला आणावं. ऐकून सासूने तिला मायेने जवळ

हे वा, अलक्कर सुलभा, तुम्ही सुद्धा अलीकडे सुलभ पद्धतीने आशय मांडायला लागलाय. बहिणीचा त्या ठिकाणी हक्क आहे आणि तो हक्क तिला दिला पाहिजे आणि तिचं माहेर सुटणं हे खरंच गरजेचं नाहीये. कारण आपण जिला पत्नी म्हणून आणलंय ती सुद्धा कोणाची तरी बहीण आहे, हा विचार आपण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ऐकूया पुढची अलक. सांगली येथून अलंकार अरुणा गर्जे लिहितात, अपघातात दोन्ही हात गमावल्यामुळे हातावरच्या रेषा तर केव्हाच पुसल्या गेल्या होत्या, पण खेळ होण्याचे स्वप्न त्याने मेहनतीने आणि जिद्दीने पूर्ण केले. आज त्याचे नशीब त्याने स्वतः घडविले आणि उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून सन्मानाने पुरस्कार स्वीकारला. अलंकार अरुणा, मानाचा मानाचा मुजरा. हातावरच्या रेषांनी भविष्य बघता येत असेल, पण भविष्यातली स्वप्न मात्र आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने पूर्ण करता येतात, हेच फुटबॉलपटूने शिकवलं आणि म्हणून तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. वळूया बऱ्याच महिन्यानंतर ज्या आपल्याकडे वळल्यात अशा पुणे येथील अलंकारचं प्राजक्ता प्रशांत मुरमट्टी यांच्या अलंकडे. अलंकार प्राजक्ता लिहितात, ध्वजारोहणाची तयारी पूर्ण झाली. प्रमुख पाहुणे कोण आहे त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली. काल झेंड्याला इस्त्री करून आणून दिलेल्या काकू पाहिल्या आणि सर्व शिक्षक अचंबित झाले. कोणीतरी कुदमुदले, शहीद राम मोहितेंच्या आई आहेत, जय हिंद. अलंकार प्राजक्ता, प्राजक्ताची फुलं तुमच्यावर उधळतो ती मानाचा मुद्रा देऊन. खरंच आहे, अशा प्रकारच्या त्या ठिकाणी अलक आल्या पाहिजेत ज्या अलक स्वातंत्र्य उत्सवाला सुद्धा परिवर्तनाची दिशा दाखवतील, आणि ती तुम्ही दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात. मला अभिमान वाटला तुमच्या अलकचा की आपण सर्वांनी अशा प्रकारचा विचार केला पाहिजे आणि या पद्धतीने आपण प्रत्येक उत्सवाकडे पाहिलं पाहिजे. प्रत्येक उत्सव आपण या पद्धतीने साजरा करायला हवा. अलंकार म्हणून तुम्ही जिंकलात, खूप खूप धन्यवाद. अलंकप्रेमी रसिक श्रोते, कुठेही जाऊ नका, चहा घ्या, नाश्ता करा. आरजी जगदीश हा जाईल आणि असता येईल बघा, आणि पुढच्या एकापेक्षा एक भन्नाट अलंक आत्ता सारख्या तुम्हाला घेऊन येईल. ऐकत राहा अल्प विश्रांतीनंतर रेडिओ पुणे आवाज 107.8 FM. आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: खुशी को निरंतर बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के प्रेरणादायी विचार।
1: तो वो लोग जो हमें छोटी छोटी बातों पे डांटते हैं, जो हमारी गलतियां निकालते हैं, जो हमारी निंदा करते रहते हैं, जो हमारी की हुई मेहनत का क्रेडिट ले लेते हैं, जो हमें धोखा दे देते हैं, जो हमारे पीठ पीछे गलत फैलाते हैं, कुछ भी लोग, वो छोटी ब्लैक बॉल हो सकती है, ग्रे हो सकती है या बहुत बड़ी ब्लैक बॉल हो सकती है, क्या हमारे पास पावर है कि हम ब्लैक का रिटर्न व्हाइट से भेजेंगे? वो हमारे साथ गलत करेंगे, हम उनको दुआएं भेजेंगे, इज दैट पॉसिबल? पहली बात, ये मेरे साथ गलत क्यों कर रहे हैं? क्योंकि मैंने कभी न कभी वो बॉल भेजी थी, तो गलती इनकी या मेरी? मेरी। तो इनके ऊपर से जो मैंने ब्लेम लगाया हुआ था वो पहले खत्म, वन। सेकंड, अब मैं अगर व्हाइट भेजूंगी तो किसके फायदे के लिए? उनके ऊपर एहसान नहीं, अपने फायदे के लिए व्हाइट भेजने में भी सोचना पड़ेगा, सोचना पड़ेगा। उनके लिए नहीं भेज रहे, अपने फायदे के लिए भेज रहे हैं, क्योंकि अब जब हम व्हाइट एनर्जी भेजेंगे, मतलब दुआएं देंगे अपने फायदे के लिए।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: लोकप्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आज आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये, अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज अलगची झलक प्रयोग क्रमांक 214 आणि 16 ऑगस्ट 2026। काल आपण दैदिप्यमान असा स्वातंत्र्य दिन साजरा केला आपण साऱ्यांनी, सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमारा असे याची देहा याची डोळा अनुभवलं पाहिलं। अलंकार मयुरेश असं म्हणतात की वरलिया रंगा काय बुलला ती वरलिया रंगा। स्वातंत्र्य दिनाचा सोहळा नक्कीच सुंदर आहे, अलगची झलका कार्यक्रम तुम्हा सगळ्यांना आवडतोय, पण अलगच्या मुळापर्यंत जायचं असेल तर अलक गुरु मयुरेश यांच्या अलक ऐकत चला, अलककार विश्वेश देशपांडे यांच्या अलक, अलककार वनगे कुटुंबियांच्या अलक, आणखीन तुम्हाला कितीतरी नावं सांगू शकतो यांच्या अलक आवर्जून ऐकत राहा, वाचत राहा। अलककार क्षितिजा कुलकर्णी आहेत, अलककार अगदी म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं नाही येत, आता त्या ठिकाणी बरेच जण लिहितात आणि त्या तुम्ही अलक वाचल्यात ऐकल्यात। आमचे अलककार मनादे जसे आहेत तसे त्या ठिकाणी अनेक अलककार त्यांच्या पावलावर पाऊल टाकून लिहिण्याचा प्रयत्न करतायत। पण वरलय रंगा, वरलिया रंगा भुलू नका, वरपांगी असू नये, आपण त्याची खोली गाठली पाहिजे, अशा आशयाच्या अलक आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही ऐकल्यात। अगदी अलककार वर्षा गंपावर असतील, अलककार विद्या चव्हाण असतील, अलककार अरुणा दुग्दलवार, अलककार या सगळ्या मंडळी, आमचे अलककार अमरदीप असतील, त्या सगळ्या मंडळींच्या, अलककार अरुणा गर्जे आहेत, हे सगळे एकापेक्षा छान लिहित आहेत। आणि आता आपण घेणार आहोत तेही उत्तम अलक लिहितात, ते म्हणजे आभारस्पर्शी टोपणवाने लिहिणारे अलककार कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख नाथ सुदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथून ती कार चालवत होती, तो स्कूटीवरून ओव्हरटेक करून गेला, तिच्या मनात धक्का बसला आणि कार थांबली ती दोघांच्या लग्न मंडपातच। ओहो दोघांच्या लग्न मंडपात, म्हणजे प्रथम अलककार श्री राजेंद्र वंशम पण असं म्हणतात अलक मध्ये विनोद असू नये, पण म्हणजे असू नये म्हणजे विनोदासाठी किंवा हास्यरसासाठी अलक लिहू नये, पण जर एखादी कोटी होत असेल किंवा विनोद सहज निर्माण होत असेल तर तो चांगला आहे। इथे त्या ठिकाणी तुमच्या अलकमधला मिश्किलपणा, मला ते शब्द आठवून गेला,

किती मिश्किल आहे गोष्ट, नाही किती किती म्हणजे काय म्हणावं काय सांगावं असा प्रश्न पडलाय की तिच्या मनाला धक्का बसला आणि तिने तेव्हा ठरवलं का हाच कुठीवरा पुढे जातो, मग मी नक्कीच याला ओव्हरटेक करू देणार नाही, आम्ही दोघं एकमेकांच्या साथीने खांद्याला खांदा लावून प्रवास करू, त्याची स्कूटी आहे माझी कार आहे पुढच्या वेळेला कारने दोघं आम्ही एकत्र जाऊ असं तिला म्हणायचंय का, स्कूटीवर बसून जाऊ असं तिला म्हणायचंय का, लग्न मंडपात म्हणजे त्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा झगडा झाला नाही किंवा ओव्हरटेक करून गेला असला तरी ओव्हर काही करून गेला नाहीये म्हणून तो तिच्या मनातही रुतला आणि म्हणून लग्न मंडपात दोघांची भेट झाली, मला प्रचंड आवडली, मजा आला, मजा भाई खरंच, अशी एक दोन अलग अशा एक दोन अलग असणं गरजेचं आहे ज्या आपल्याला आनंद देतील, निखळ मनोरंजने करतील, अर्थात हे आरती जगदीश संमत झालं. मी पुन्हा एकदा सांगतो पुढील यावाजी 107.8 FM तुम्ही अलग लिहिता याचा अर्थ तुम्ही अलग पूर्णपणे शिकलात असं मी कधीच म्हटलेलं नाही, कधी म्हणणार नाही, तुम्ही पाठवता ते बऱ्यापैकी सादर करण्याचा मी प्रयत्न करतो इतकंच. ऐकूया पुढची अलग. पुणे येथून अलगकार सौ रसिकार योगेश तुपे लिहितात, रोज धावणारा तो आज थोडा वेळ थांबला होता, थांबल्यामुळेच ज्यासाठी तो धावत होता ते त्याला मिळाले. अलगकार रसिकार, रसिकाने आस्वाद घ्यावा, प्रत्येक रसिकाने आस्वाद घ्यावा अशी तुमची अलग आहे, म्हणजे खूप छान आहे. तो थोडा वेळ थांबला, थांबल्यामुळे तो धावत होता ते त्याला मिळाले, म्हणजे याचा अर्थ काय, सुख मिळालं, समाधान मिळालं, आनंद मिळाला असं आपण म्हणू शकतो. कारण आपण धावतो पैसे मिळवण्यासाठी, पोटासाठी, आणि आज त्याला या सगळ्या गोष्टी मिळाल्या कारण त्याने थांबण्याचा निश्चय घेतला, कुठेतरी थांबण्याचा निर्णय आपल्याला घेता यायला हवा असं सांगणारी तुमची अलग आगळी वेगळी आहे, खूपच धन्यवाद. ऐकूया फोंडा गोवा येथील अलगकार नागरत्ना कुडतरकर यांची अलग. अलगकार नागरत्ना लिहितात, वाढदिवसाच्या दिवशी आई मुलीला घेऊन झाड लावण्यास गेली. झाड लावून आल्यावर मुलीने आईला विचारले, आपण लावलेल्या झाडाला पाणी कोण घालणार, पावसात त्या झाडाला पाणी मिळेल पण उन्हाळ्यात त्याचं काय. खरंच आई पण विचारात पडली, एवढ्या लांब उन्हाळ्यात मी कसे जाणार. मुलगी म्हणाली, आई ग पुढच्या वर्षी आपण झाड जवळच लावू म्हणजे पाणी घालायला सोपं होईल. अलगकार नागरत्ना खूप छान, तुम्ही वृक्षरोपणाचं आणि वृक्ष जगवण्याचं जतनाचं संवर्धनाचं दोघांचे महत्व सांगितलं आणि काय करायला हवं तेही सांगितलं. तुम्हाला मानाचा मुद्रा, कारण झाड लावलं पाहिजे, झाड जगवलं पाहिजे, जगवलं पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे. हा संदेश तुम्ही दमदार पद्धतीने मांडलात. पण मला एकाचा इथे प्रश्न असा पडलाय की झाड आपण लावलं तर आपण त्या ठिकाणी कोणाला तरी पाणी घालायला सांगू शकतो आणि ते झाड लावले तर कोणतरी पाणी घालेल यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्नही करू शकतो. लांब लावा, जवळ लावा, झाड लावणं महत्वाचं आहे, जगवणं महत्वाचं आहे. गडचिरोली येथून सोनापूर कॉम्प्लेक्स मधून अलगकार उपेंद्र रोहनकर लिहितात, त्याने विचारले तुझं कोणावर जास्त प्रेम आहे, ती म्हणाली आईवर, कारण मला जन्म देण्यापासून सासर टिकवण्यापर्यंत आपल्या पाठशाळेत शिक्षण देऊन सक्षम करणारी आईच आहे. अलगकार उपेंद्र, तुमच्या अलगला, तुमच्या अलग मधल्या आईला मुलीला मानाचा मानाचा मुजरा. आणि खरंच माझंही माझ्या आईवर सगळ्यात जास्त प्रेम आहे. का प्रेम आहे, कारण आईने जन्म दिलाय आणि आईने संस्कार दिलेत, आईने घडवले, योग्य वेळा योग्य समज दिले, आई आई असते. आरती जगदीश वळतोय वंद्य कुटुंबियांच्या अलगच्या सोहळ्याकडे, अर्थात कौटुंबिक सोहळ्याकडे. अलगकर महेंद्र हरिभ वनगे पिंपळे सौदागर पुणे येथून लिहितात, सातार समुद्रापार असलेल्या तो आपल्या वडिलांची चिंता मोबाईलवर पाहत होता. जग किती जवळ आले ना, एक गावकरी पुटपुटला. अलगकर महेंद्र, मी म्हणतो ना की तुम्ही ना जेव्हापासून प्रथम अलगकर राजेंद्र वैनशंपायन घरी येऊन गेले, त्यांनी तुमच्याकडे अन्न ग्रहण केलंय म्हणजे अल्पोपहार केलाय, तेव्हापासून तुमच्या अलगमध्ये चमक धमक बदलत चालले. अर्थात मी सुद्धा त्यावेळेला त्यांच्या बरोबर होतो, पण अलगकार प्रथम अलगकार राजेंद्र वैनशंपायन यांचं मार्गदर्शन अत्यंत महत्वाचं आहे. आणि तुम्ही डोळस आहात, तुम्ही अनुभव घेता, अनुभव मांडता आणि अनुभव मांडताना दोघेही एकमेकांशी सल्ला मस्तत करता, म्हणून तुमची अलग जबरदस्त आहे. खरंच आहे की मोबाईलवर, मी त्या दिवशी असं म्हटलं माझ्या व्याख्यानामध्ये, एकत्र कुटुंब पद्धती परत आले. मुलं म्हणाली सर कुठे काय, सगळे वेगवेगळे राहतात. नाही कसं म्हटलं, अरे एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला एकत्र ठेवणारी आणि मोबाईलने आपल्या सगळ्यांना एकत्र ठेवलंय. घरामध्ये चार जण बसलेले असतात, एकत्र बसतात, सगळेजण मोबाईलमध्ये.

दिले असतात खरंच वास्तव काय आहे आणि त्याच्या मागचा आभास काय आहे. तुम्ही खूप छान पद्धतीने मांडलात तुमच्या अलकला मानाचा मुद्दा. पिंपळे सभागृह पुणे येथून अलकाचं शैलजा महेंद्र वनगे लिहितात की दोघे उच्च शिक्षित उच्च पदाधिकारी नोकरीच्या कामात कार्य सक्षम पण अलीकडे त्यांचे खटके उडू लागले. कौटुंबिक जीवनात अशांतता जाणवू लागली. अशावेळी लोक शांत ठेवून निर्णय घ्यावे लागतील एवढा सूज्ञपणा त्यांच्यात होता आणि आपापल्या त्रुटी मान्य करून सामंजस्याने सहजीवन उपभोगण्याचे त्यांनी ठरविले. अलकर शैलजा त्यांचा घटस्फोट होऊ दिला नाही म्हणून तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. कारण ही महत्वाची गोष्ट असते की आपण आपलं जगणं हे कोणाच्या तरी विचाराने करायला हरकत नाही. आपण एकमेकांचा अनुभव घेणार आणि एकमेकांशी सल्लामसलत करण्यात हरकत नाही कारण इगो ई गो म्हणायला हवं. वळूया पहिल्यांदाच आपल्याकडे अलक पाठवणाऱ्या अलकर दीपाली साहेबराव साळवे. अलकर दीपाली पुणे आवाज 107 पाठवणाऱ्या तुमच्या अलकची झलक या कार्यक्रमात नवे नवे कुटुंबात तुमचे सहर्ष स्वागत. नियमितपणे अलक पाठवत राहा. FY MSc कम्प्युटर सायन्स रा ब नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर येथून अलकर दीपाली लिहितात. घरातले सगळे झोपले होते तिचा मात्र डोळा लागत नव्हता. हातावरचे वळ बघून तिला आठवत होत आई म्हणाली होती लग्नानंतर तुला हवं तसं राहा. अलका दीपाली सगळ्यांच्या आया असंच म्हणतात आणि म्हणून सगळ्या स्त्रियांच्या पाठी भोगवताच असतो. तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये जिंकलं याच्यापेक्षा आणखी उमदी अलग तुम्ही पुढच्याला लिहाल याची खात्री आहे. पण तुमच्या प्रथम अलगचं स्वागत आहे आणि स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ही कहाणी आणखी किती वर्ष अशीच राहणार आहे माहीत नाही. ऐकूया पुढची अलग. पणजी गोवा येथून अलगकारचं वर्षा साठे शिंत्रे लिहितात. म्हणायला मोठा भाऊ पण घरात कुठलीही वस्तू विकत घ्यायची जबाबदारी लहान भावाकडे. पण हक्क गाजायला तो पुढे असायचा. म्हणे मोठा आहे मोठेपणाचा खोटाड्या हक्काला कंटाळून नात्यात असलेल्या भावाच्या प्रेमाला तो मुकला. अलगकार वर्षा खूप छान वर्षाव केलात. खरंच आहे काही माणसं केवळ दिखाऊपणा करतात आणि त्या दंभावर तुम्ही अतिशय उत्तम बोट ठेवलं. खूप खूप धन्यवाद. पंढरपूर येथून रत्नश्री टोपण्णावाने अलकर जयश्री शिंदे लिहितात. तुझ्याचा त्या दगडावर मी विश्वास ठेवला हीच माझी सर्वात मोठी चूक. तो दगडाच्या मूर्तीशी भांडत होता. कधी काही तू याच दगडाची पूजा करून नतमस्तक होत होतास तेव्हा होता ना तुला विश्वास. मग आता काय झालं मूर्ती जणू त्याला उपहासात्मक हसत विचारत होती. अलकर जयश्री श्री जय हो. खरंच उत्तम अलक आहे तुमची. आध्यात्मिक अलक आहे. कोहम सोहमची अलक आहे. अलक सगुण निर्गुण भक्तीची आहे आणि म्हणून तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुजरा. विश्वास न ठेवण्यासारख्या काही गोष्टी घडतात आणि मग परमेश्वर सुद्धा नाही असं आपल्याला वाटायला लागतं आणि त्यातच त्या ठिकाणी आपण तो विचार करायला सुरुवात करत असतो. ऐकूया पुढची अलग. निसर्ग कवी या टोपण्णावाने गोंदिये येथून अलगकार श्री किशोर कुमार मलेवार लिहितात. तो वर्गात हुशार होता पण फारसा बोलत नसल्याने त्याला त्याचे मित्र मुक्का म्हणायचे. तो खूप परिश्रमाने भारतीय सैन्यात भरती झाला. त्याने लाल किल्ल्यावर परेड करताना जोरात जय हिंद असा आवाज करताना त्याचे सर्व मित्र व गावकरी आवाक झाले. अलकार किशोर कुमार मानाचा मानाचा मुजरा. आपण बोलत नाही याचा अर्थ आपण काही करत नाही असं नाही पण बोलेल त्याचा माल विकला जातो. याने मात्र न बोलता जग जिंकून दाखवलं भारत मातेची सेवा करणाऱ्या त्याला मानाचा मुजरा. पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून अलकार कवी वाय के शेख लिहितात. सासू म्हणायची चपातीला चांगले तेल लावत जा पोळी छान होते. नवरा म्हणायचा पगार पुरत नाही तेल कमी वापरत जा. या दोघांमध्ये आयुष्यभर चपातीसारखी भासत राहिली. अलकार वाय के तुमच्या अलग सुद्धा लोकांनी वाचल्या पाहिजेत ऐकल्या पाहिजेत. तर अलग कशी लिहायची याचं त्या ठिकाणी त्यांना नक्कीच 100% त्यांना संबंधित अलगकार मित्रांना तो भाग कळेल आणि ते लिहितील. खरंच आहे कोणाचं ऐकावं म्हणून तर म्हणतात ना करावे ऐकावे जनाचे करावे मनाचे. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला ऐकवणारी माणसं बरीच असतात. आपल्याला ऐकवणारी माणसं त्या ठिकाणी आपल्याला ऐकवत राहतात आणि आपण ते सगळं सहन करत राहतो.
अलंकार मित्रांनो, एकापेक्षा एक छान अलग तुम्ही आतापर्यंत ऐकल्यात आणि याच्याही पुढे तुम्ही अशाच अलग ऐकत राहाल. पण खरंच उत्तम अलग लिहायचे असतील तर अलंकार मित्र, वेगवेगळे अलंकार मित्र लिहितात, त्यांच्या अलग ऐकत चला, वाचत चला, दर रविवारी कार्यक्रम आवर्जून ऐकत चला. पुण्याजवळच्या राहणाऱ्या मित्रांना त्या ठिकाणी माझी एक कळकळीची नम्र विनंती आहे की तुम्ही अलग जनक कार्यक्रम FM वर प्रत्यक्षात वाचा, प्रत्यक्षात ऐका, जेणेकरून आपल्या कार्यक्रमाचे श्रोते वाढतील आणि आपला कार्यक्रम पुढे कधीच बंद होणार नाही. अलंकार मित्रांनो, या कार्यक्रमाबरोबरच आपला पाणी चालता चालता हा कार्यक्रम चालतो. आपण लवकरच त्या ठिकाणी दुसऱ्या आर्जेंना घेऊन पुन्हा एकदा छुपे रुस्तम, माणसे मनामनात ते हा कार्यक्रम, मुलका बाहेरचा मराठी माणूस, मराठी वारे, मराठी सारे हा कार्यक्रम करणार आहोत. आणि तुमची कृपादृष्टी झाली तर आरजी जगदीश एक नवीन कार्यक्रम सुरू करणार आहे, चार पावसाळे, अनुभव तुमचा, शहाणपण आमचे. अर्थात हा कार्यक्रमामध्ये आपण वृद्ध माता पित्यांनी तरुणपणा लोकांना, तरुण मुलांना दिलेला सल्ला, त्यांचा सल्ला घेऊन आपण त्याच्यावर विवेचन विश्लेषण करणार आहोत. अलंकार मित्रांनो, अलंकार अशी बिरुदावली तुम्हाला पुणेरी आवाजने दिले, त्याच्यामुळे तुमच्या नावाच्या आधी त्याचा उल्लेख करत चला. अलग पाठवताना त्या ठिकाणी ती 15 दिवसांनी एकदा पाठवतोय का बघा. अलग पाठवताना आपण व्यवस्थित पत्ता लिहिलाय का ते पहा. अलग व्यवस्थित आहे का ते पुन्हा पुन्हा वाचून पहा. नक्कीच तुम्ही चांगली अलग लिहू शकाल. एकापेक्षा एक चांगल्या अलग लिहिणारे अनेक अलंकार, अलंकार विशाली पाटील सुद्धा आहेत, बरेच अलंकार आहेत, आमचे त्या ठिकाणी मुलूंचे अलंकार आहेत, अनेक अलंकार. मी तुम्हाला प्रत्येक वेळा वेगवेगळी नावं सांगत जाईन, तुम्ही त्यांचा त्या ठिकाणी नक्की संबंध संदर्भ घ्या आणि अलग लिहा. पण शिका, उत्तम अलग लिहित चला. उत्तम अलग लिहिलीत तर तुम्ही अनेक अलगच्या स्पर्धांमध्ये बक्षीस घेऊ शकाल आणि तुम्हालाही समाधान वाटेल. पुन्हा एकदा 23 ऑगस्ट 2026 भेटू आपण नवीन अलग घेऊन. तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंद.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: किसी की एक लाइन मेरी मन, फीलिंग्स, वर्ड्स, एक्शन, रिलेशनशिप एंड बॉडी, छह चीजों पर असर हुआ मेरे। एक घंटे तक ये पूरी साइकोलॉजी, फिजियोलॉजी सब डिस्टर्ब रही, रिश्ता डिस्टर्ब हुआ, रात को भी वो बात याद आई। एंड डेफिनेटली जब ये चीजें दिन में इतनी देर माइंड पे रही होंगी, ये नींद में जरूर चले होंगे, क्योंकि जो थॉट्स एक्टिव ड्यूरिंग द डे चलेगी ज्यादा, ये नींद में जरूर चले होंगे। नींद का नुकसान इसलिए क्योंकि आपने रात को सोने से पहले भी उस बात के साथ रिजोल्व नहीं किया अपने आप को, आप वो अनरिजोल्व्ड बात के साथ सो गए। तो मन क्या करता है, रात को सारा दिन की हुई बातें या जो कुछ हमारे माइंड पे है, देखो कोई प्रॉब्लम है, क्यों लोगों को नींद नहीं आती, व्हेन दे आर अंडर स्ट्रेस कोई प्रॉब्लम है, नींद नहीं आती, क्यों नहीं आती है? क्योंकि मन सोचना बंद नहीं करता है। सोने के लिए द माइंड नीड्स टू स्लो डाउन। इफ आई एम डिस्टर्ब्ड अबाउट समथिंग द माइंड जस्ट गोज ऑन एंड ऑन। आपके साथ एक बच्चा बैठा है, वो पूछता जाएगा जब तक आप उसको आंसर नहीं देंगे। आंसर दिए बिना ही सो गए तो वो तो रात को भी सोचता रहेगा। एंड इसीलिए मोस्ट ऑफ अस टुडे एक्सपीरियंस कि हम अपने 6 घंटे तो सो रहे हैं, 6 घंटे 8 घंटे जितना सोना है, लेकिन जब हम सुबह उठ रहे हैं द माइंड इज नॉट एज फ्रेश एज इट नीड्स टू बी।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: नमस्कार, रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात RJ माधवी सोबत। शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या काव्य गुणांना वाव देण्यासाठी सुरू केलेल्या नव्या कोऱ्या करकरीत आशय संपन्न रंगतदार बहारदार तजेलदार मजेदार आणि विविध सामाजिक प्रश्नांवरील मुलींच्या स्वरचित कवितेंचा काव्योत्सव अर्थातच मुली रंगल्या काव्यात काव्य तुमचे रसिक श्रोते हो तरंग आमचे। मंडळी, आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय, बऱ्याच दिवसांनी गप्पा मारतोय आणि बऱ्याच दिवसांनी कविताही वाचतोय। खरंच या कवितांसाठी मीही तितक्याच आतुरतेने वाट पाहत होते आणि तुम्हीही तितक्याच आतुरतेने वाट पाहत असाल अशी खात्री बाळगते आणि पुढे जाते। मंडळी, कविता म्हणजे नेमकी कशी असते हो? चला तर मग थोडं आपण कवितेबद्दल जाणून घेऊयात। कविता म्हणजे भावना, विचार आणि अनुभव लयीत, तालात आणि मोजक्या शब्दात व्यक्त करणारी अगदी गोड साहित्य कृती आहे बरं का। हे भाषेचे कलात्मक रूप असून त्यात प्रतिमा, अलंकार आणि संगीतात्मकता वापरून वाचक किंवा श्रोत्यांच्या मनाला थेट भिडण्याची क्षमता असते। कविता हे साहित्याचा एक प्रकार आहे जो शब्द आणि रसांच्या माध्यमातून मानवी अनुभव मांडतो। कविता केवळ मनोरंजनासाठी नसते तर ती मनाच्या हळव्या कोपऱ्याला स्पर्श करून जाणारी देखील असते। विचार प्रवृत्त करायला लावते ती कविता, सौंदर्य अनुभूती देते ती कविता, ती एकाच वेळी मानवी अनुभव आणि शब्दांची कलात्मकता व्यक्त करते आणि प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक लेखकाला सशक्त करते ती कविता। चला तर मग ऐकूयात पहिल्याच भागात पाठवलेली पहिली कविता, जी आपल्याला पाठवली आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवसरी खुर्द येथील कवयित्री विद्यार्थिनी सुजाता नागनाथ बिरादार। कवयित्री सुजाता, आज तुझी या सुंदरशा शीर्षकांतर्गत लिहिते।

ही लोभसवाणी संध्या कशी क्षितिज कवटाळू पाहते, ही लोभसवाणी संध्या कशी क्षितिज कवटाळू पाहते, जणू पुसती प्रश्न मज तुझी मिठी कागरीती राहते, जणू पुसती प्रश्न मज तुझी मिठी कागरीती राहते, सावल्या त्या लांबत जाती तुझ आठवणींची साथ घेऊन, सावल्या त्या लांबत जाती तुझ आठवणींची साथ घेऊन, खोडकर हा वाराही आज नाव तुझेच गुणगुणे ताने, चांद उगवे नभामधुनी तुझ्या मुखाची छवी घेऊन, या तारका करी थट्टा माझी मग विरह दाटी मनामधून, ओलावलेल्या त्या नेत्रकडा, ओलावलेल्या त्या नेत्रकडा अजून तुझीच चाहूल धरती, ओलावलेल्या त्या नेत्रकडा अजून तुझीच चाहूल धरती, प्रत्येक श्वासा सोबत माझ्या तुझ्याच भेटीची आस धरती, प्रत्येक श्वासा सोबत माझ्या तुझ्याच भेटीची आस धरती, येशील कधी तू पुन्हा समोरी, येशील कधी तू पुन्हा समोरी इतकेच दे तू उत्तर मला, येशील कधी तू पुन्हा समोरी इतकेच दे उत्तर मला, विरह तुझा हृदय तोडी, विरह तुझा हृदय तोडी किती तुकडे दाखवू तुला, किती तुकडे दाखवू तुला, किती तुकडे दाखवू तुला। कवयित्री सुजाता, खरच विरहाची कविता आहे, पण विरहातूनही प्रेम कसं व्यक्त करता येतं हे अगदी उत्तम प्रकारे तू तुझ्या कवितेतून तुम्ही दाखवलेलं आहे। आपण प्रिय व्यक्तीच्या विरहाची आणि तिच्या आठवणींची तीव्र भावना मनात घेऊन वावरत असतो। संध्याकाळ, वारा, चंद्र, तारे आणि सावल्या यांमधून प्रिय व्यक्तीच्या आठवणी खरंच खूप सुंदर पद्धतीने जाग्या केलेल्या आहेत। तिच्या भेटीची सतत आस लागलेली असून विरहामुळे मन व्याकुळ झालेले आहे हे अगदी समर्पक पद्धतीने या कवितेतून दिसून आलेले आहे। खरंच खूप सुंदर कवितेची रचना आहे। अशाच उत्तम उत्तम कविता करीत रहा आणि पाठवीत रहा। भरपूर साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद। वळूया आपण पुढच्या कवितेकडे। जी कविता आपल्याला पाठवली आहे MD कॉलेज परळ येथील इयत्ता 11वी मध्ये सायन्स मध्ये शिकणारी आपली गोड विद्यार्थिनी कवयित्री मनश्री प्रशांत खैरणार। कवयित्री मनश्री मी या शीर्षकांतर्गत सांगते, नशिबात नाही पण आयुष्य आहे, नशिबात नाही पण आयुष्य आहे, पौर्णिमेचा चंद्र नाही पण काजव्यांची टिमटीम आहे, नशिबात नाही पण आयुष्य आहे, पौर्णिमेचा चंद्र नाही पण काजव्यांची टिमटीम आहे, दीर्घकाळ उभे राहणार झाड नाही, दीर्घकाळ उभे राहणारे झाड नाही पण पुस्तकात ठेवलेले पान आहे, फुलपाखरा एवढे नाही पण स्वतःचाच रंग आहे, मुसळधार कोसळणारा पाऊस नाही, मुसळधार कोसळणारा पाऊस नाही पण रिमझिम मनाची हाऊस आहे, मुसळधार कोसळणारा पाऊस नाही पण रिमझिम मनाची हाऊस आहे, कोणी माझं नाही, कोणी माझं नाही पण मी कोणाची तरी आहे, पण मी कोणाची तरी आहे। वा कवयित्री, खरंच खूप सुंदर मनश्री। इयत्ता 11वीत शिकतेस, MD कॉलेज मध्ये शिकतेस, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। खरंच स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार आणि आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदाचे महत्व या कवितेतून अगदी सुंदररित्या व्यक्त केलेलं आहेस। मोठेपण किंवा परिपूर्णता नसली तरी आपल्याजवळ काहीतरी सुंदर आणि खास आहे याची जाणीव कवयित्रीला झालीच पाहिजे। शेवटी मी कोणाची तरी आहे या भावनेतून आपलेपणा आणि प्रेमाची आस व्यक्त करण्याचा अगदी सुंदरसा प्रयत्न साकार केलेला आहेस। खरंच खूप सुंदर कवितेची रचना आहे। अशाच गोड कविता करीत रहा आणि नक्कीच पाठवीत रहा। भरपूर साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद। यानंतर आपल्यापर्यंत जी कविता पोहोचली आहे ती म्हणजे महाराणी अहिल्याबाई होळकर कॉलेज ऑफ फार्मसी शिरपूर येथील कवयित्री विद्यार्थिनी गायत्री चुडामण कोळी। कवयित्री गायत्री, लेख वाचवा। अगदी सुंदरशा शीर्षकांतर्गत लिहिते, जळली ना पणती तोवर विझण्याआधी वाचून घे, जळली ना पणती तोवर विझण्याआधी वाचून घे, तुझ्या या आशीर्वादाने जग तिला बघू दे, हवा दिवा वंशाचा घोषवाक्य हे मिटू दे, हवा दिवा वंशाचा घोषवाक्य हे मिटू दे, लेख जणू वात दिव्याची दोन्ही समान वाटू दे, लेख जणू वात दिव्याची दोन्ही समान वाटू दे, येणाऱ्या या अडचणीतून सावरायला शिकू दे, येणाऱ्या या अडचणीतून सावरायला मात्र शिकू दे, प्रयत्नांना

देवा तिच्या यश नेहमीच मिळू दे, प्रयत्नांना देवा तिच्या यश नेहमीच मिळू दे, मनी असलेली स्वप्ने तिची पूर्ण करावया शक्ती दे। क्या बात है, मनी असलेली स्वप्ने तिची पूर्ण करावया शक्ती दे, लेकराच्या नात्याखाली फक्त तुझी साथ दे, लेकराच्या नात्याखाली फक्त तुझी साथ दे, फक्त तुझी साथ दे। कवयित्री गायत्री, खरच या कवितेतून मुलीने कुठपर्यंत झेप घेतली पाहिजे आणि ती झेप घेण्यासाठी अगोदर तिला समाजाने स्वीकारलं पाहिजे हे अगदी उत्तम रित्या तू तुझ्या कवितेत अवतरलेला आहेस, लिहिलेला आहेस, साकारलेला आहेस। मुलीला पणतीची उपमा तू दिलेली आहेस, म्हणजेच मुलगी जन्माला येण्यापूर्वीच तिचा जीव घेऊ नये, तिला ही जगण्याचा अधिकार आहे, तो अधिकार तिला मिळावा। कवयित्री गायत्री देवाकडे प्रार्थना करते की हवा दिवा वंशाचा ही समाजातील चुकीची मानसिकता बदलून मुलगा मुलगी समान आहेत हे स्वीकारण्याचे आवाहन तू तुझ्या कवितेत केलेलं आहेस। खरंच थोडक्यात काय तर स्त्री भ्रूण हत्या थांबवावी आणि मुलीला समान संधी द्यावी आणि तिचा सन्मान वाढावा, तिचा सर्वांनी सन्मान करावा असा संदेश तू तुझ्या कवितेतून अगदी समर्पकतेने वास्तवपूर्ण पद्धतीने स्वीकारलेला आणि साकारलेला देखील आहेस। अतिशय सुंदर कवितेची रचना केलेली आहेस, खूप छान कविता करीत राहा आणि पाठवित राहा, भरपूर साऱ्या शुभेच्छा। वळूयात आपण पुढील कवितेकडे जी आपल्याला पाठवली आहे बाल भारती पब्लिक स्कूल खारकर येथील नवी मुंबई येथील इयत्ता 6वीत शिकणारी आपली गोड धिटुकली कवयित्री श्रेया वाडकर। कवयित्री श्रेया आई बाबा माझा ऐकाना या गोडच्या शीर्षकांतर्गत लिहिते आई बाबा माझा ऐकाना। आई बाबा माझा ऐकाना मला मराठी शाळेत शिकायचंय, आई बाबा माझा ऐकाना मला मराठी शाळेत शिकायचंय, हाय हॅलो च्या शाळेत नकोय, दोन्ही हात जोडून केलेला नमस्कार वाटतो साक्षात देवाला नमस्कार। नाही तिथे चिवकाऊच्या गोष्टी, नाही तिथे चिवकाऊच्या गोष्टी, येरी येरी पावसा तुला देतो पैसा, सांग सांग बोलानात पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का, ना बडबड गीत ना छान छान गोष्टी। मला चिवताईला बोलायचंय पाऊस आल्यावर कावळे दादाच्या पिल्लांना तू घरात का घेत नाहीस, आपला शेजार धर्म आहे ना पण कशी विचारू सांग ना, आट्या पिट्या झिम्मा फुगडी खो खो कबड्डी अन नाही लंगडी, आट्या पाट्या झिम्मा फुगडी खो खो कबड्डी अन नाही लंगडी, मराठी शाळेत असते धमाल मस्ती सारे बोलतात छान छान मराठी। मराठी भाषा आईची भाषा, मराठी भाषा म्हणजे आईची भाषा आहे त्यात कमालीचा गोडवा, बाईंनी शिकवलेलं समस्त चटकन नाही कसलाच तिथे देखावा, आई बाबा माझा ऐकाना आई बाबा माझा ऐकाना। कवयित्री श्रेया अतिशय सुंदर कवितेचं लेखन करण्याचं श्रेय तुला जातं, कारण इयत्ता 6वीत शिकूनही शिकत असूनही तुझी वैचारिक बुद्धी तुझी पातळी इतकी सुंदर खूप छान पद्धतीने साकारलेली आहे ही कविता। या कवितेमध्ये एका मुलीची मराठी शाळेत शिकण्याची इच्छा व्यक्त झालेली आहे, मराठी शाळेत मिळणारे संस्कार, चिवकाऊच्या ऐकायला मिळणाऱ्या गोष्टी, बडबड गीते, पारंपरिक खेळ आणि मातृभाषेतील गोडवा यांचे महत्व आणि महात्म्य या कवितेतून खूप सुंदर पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। दिखावा न करता प्रेमळ वातावरणात सहज शिकता येते आणि म्हणूनच तू आई बाबांना मराठी शाळेत प्रवेश देण्याची तू विनंती करतेस। अतिशय सुंदर कवितेची रचना केलेली आहे, खूप छान अशाच कवितेच्या रचना करीत राहा आणि पाठवित राहा।

0: नमस्कार, मैं हूं पेंटल। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आर्य माधवी सोबत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात म्हणजे मुली रंगल्या काव्यात। काव्य तुमचे रसिक श्रोते हो तरंग नामचे। चला तर मग बोलूयात आपण पुढील भागामध्ये। जी कविता आपल्याला पाठवली आहे रामनगर भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नागपूर येथील इयत्ता 12वीत शिकणारी विद्यार्थिनी कवयित्री समीक्षा रमेश सनकाळे। कवयित्री समीक्षा पाऊस या शीर्षकांतर्गत लिहिते। दूरक्षितेच्या पल्ल्याड बरसती मेघा, दूरक्षितेच्या पल्ल्याड बरसती मेघा, मी बघत बांधावरी उभा तिला बघा, मी बघत बांधावरी उभा तिला बघा, सरसर आल्या पावसाच्या सरी वाहू लागली नदी नाले सारी, सरसर आल्या पावसाच्या सरी वाहू लागली नदी नाले सारी, बांधावरील जमाव सारा पळू लागला सैरा वैरा, उत्तुंग उडणारी पाखरे दडून बसली आपुल्या दारा, उन्हातील गरम गरम झळा, उन्हातील गरम गरम झळा शांत झाल्या तो पृथ्वी तळा, उन्हातील गरम गरम झळा शांत झाल्या तो पृथ्वी तळा, वर्षा ऋतूच्या आगमनाने न्हाऊन गेले सारे पाण्याने, वर्षा ऋतूच्या आगमनाने न्हाऊन गेले सारे पाण्याने, पावसाळ्यातील पाणी वाहून गेले, पावसाळ्यातील पाणी वाहून गेले अनेकांची गुरे ढोरे आणि घरे, पाहुणी जण आक्रोशहा, पाहुणी जण आक्रोशहा तळमतो तळमळतो जीव दीप सागरा, तळमळतो जीव दीप सागरा। कवयित्री खूप सुंदर कवितेची रचना केलेली आहे समीक्षा। खरंच पावसाची समीक्षा मात्र तू केलेली आहेस। पावसाळ्याचे आगमन आणि त्याचे निसर्गावर होणारे परिणाम चित्रित केलेले आहेस। पावसाच्या सरींमुळे नदी नाले तर वाहू लागतातच, पक्षी आसरा घेतात, उन्हाची तीव्रता कमी होते, मात्र मुसळधार पावसामुळे पूर येऊन गुरे ढोरे घरे वाहून जातात आणि लोकांच्या मनात दुःख आक्रोश निर्माण होतो। याला जबाबदार कोण असा प्रश्न पडतो आणि याचं एक उत्तर मिळतं, तो म्हणजे फक्त आणि फक्त माणूस, कारण माणूसच या सगळ्या

ती सुधारतो पण आणि बिघडवतो पण. त्यामुळे निसर्गाची आपण जेवढी काळजी घेऊ तेवढीच त्याची जोपासना करू, तेवढंच त्याला टिकवून ठेवण्याचा निश्चय नेहमीच करू. कवयित्री समीक्षा अतिशय सुंदर कवितेची रचना करून या कवितेच्या माध्यमातून खूप छान संदेश देण्याचा प्रयत्न तू केलेला आहेस. अशाच गोड कविता करीत रहा आणि पाठवित रहा. यानंतरची पुढची कविता जी आपल्याला पाठवली आहे KVPS इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन बोराडी येथील कवयित्री प्रांजल आनंद प्रगारे. कवयित्री प्रांजल तुझी मैत्री या गोडशा शीर्षकांतर्गत आणि छोट्या शीर्षकांतर्गत लिहिते. चालताना कधी पडू नये याची घेईन मी खात्री. चालताना कधी पडू नये याची घेईन मी खात्री. एकटं कधी पडू देत नाही अशी तुझी आणि माझी मैत्री. चालताना कधी पडू नये याची घेईन मी खात्री. एकटं कधी पडू देत नाही अशी तुझी आणि माझी मैत्री. आकाशात चंद्र जसा पृथ्वी सोबत असतो, आकाशात चंद्र जसा पृथ्वी सोबत असतो अशीच तू माझ्या सोबत कायम असते. मधुर गाणे ऐकून विरह होतो फक्त भंग. मधुर गाणे ऐकून विरह होतो फक्त भंग. तू ऐकवतेस झिंगाट मन होते त्यात दंग. तू ऐकवतेस झिंगाट मन होते त्यात दंग. शब्द कमी पडतील तुझ्या मैत्रीसाठी, शब्द कमी पडतील तुझ्या मैत्रीसाठी. लय भन्नाट जगते आता स्वतःसाठी. वा. उजेड जसा चंद्राचा येतो रात्री, उजेड जसा चंद्राचा येतो रात्री. तशी जगमगवते मला तुझी मैत्री, तशी जगमगवते मला तुझी मैत्री. मला तुझी मैत्री माझी प्रिय मैत्रीण तन्वी. या तन्वीला अनुसरून कवयित्री प्रांजल तू अतिशय सुंदर आणि प्रांजळपणे तुझी मैत्री तिच्यापर्यंत तू पोहोचवलेली आहेस. नक्कीच आता तिच्याही चेहऱ्यावर हे सुखद हसू असेल. जीवलग मैत्रिणीच्या प्रेमळ आणि आधार देणाऱ्या मैत्रिणीचे महत्व या कवितेच्या माध्यमातून तू अगदी सुंदर पद्धतीने रेखाटलेले आहेस. संकटात साथ देणारी, एकटेपणा दूर करणारी आणि जीवनात आनंद उत्साह भरणारी अशी तुमच्या दोघींची मैत्री ही कायम टिकून राहू दे आणि अशीच फुलत राहू दे. या कवितेच्या माध्यमातून मला देखील दोन गाण्याच्या ओळी आठवत आहेत. त्या म्हणजे मित्रवणव्यामध्ये उंबऱ्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. माफ करा, या कवितेच्या ओळी काहीशा चुकीच्या पद्धतीच्या माझ्या तोंडून निघाल्या असतील, पण भावना मात्र माझ्या मनातून निघालेल्या आहेत हे विसरू नका. चला तर वळूयात आपल्या पुढच्या कवितेकडे जी आपल्याला पाठवली आहे सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सतपाळा विरार पश्चिम येथील कवयित्री विद्यार्थिनी दीपाली सुळे. कवयित्री दीपाली खोट्या तुलने पलीकडे या शीर्षकांतर्गत लिहिते. तुझा अभिमान तूच, तुझा अभिमान तूच आहेस. तुझ्या मनाची पहारी करीणही तूच आहेस. तू अभिमान तुझा आहेस, तुझा अभिमान तू. का घाबरतेस तू जर चुकीची नाहीस तू. मनात भर आत्मविश्वासाची धमक, मनात भर आत्मविश्वासाची धमक. आहेस तू उद्याची चमक, आहेस तू उद्याची चमक. कोणाच्याही तुलनेत स्वतःला तोलू नकोस. बरं का, कोणाच्याही तुलनेत स्वतःला मात्र कधीच तोलू नकोस. कमीपणाचे शब्द मनात मात्र तू घोळू नकोस. कमीपणाचे शब्द मनात मात्र तू घोळू नकोस. या खोट्या स्पर्धेत तुझी ओळख वेगळी आहे. वा, खूप सुंदर. या खोट्या स्पर्धेत तुझी ओळख वेगळी आहे. इतरांच्या नजरेपेक्षा तुझे मूल्य मोठे आहे. तुझा रस्ता तुझं आकाश तूच शोधून काढ. तुझा रस्ता तुझा आकाश तूच शोधून काढ. जगाच्या या खोट्या स्पर्धेला मागे टाकून चाल. जगाच्या या खोट्या स्पर्धेला मागे टाकून चाल, मागे टाकून चाल. कवयित्री दीपाली, खरंच तुझ्या कवितेला मानाचा मुजरा. या कवितेत स्वतःवर विश्वास ठेवून इतरांशी तुलना न करण्याचा संदेश अगदी प्रामाणिकपणे उतरवलेला आहे. प्रत्येक व्यक्तीची ओळख आणि क्षमता वेगळी असते, त्यामुळे कमीपणाची भावना, न्यूनगंडत्व न ठेवता आत्मविश्वासाने स्वतःचा मार्ग निवडावा आणि जगाच्या खोट्या स्पर्धेपेक्षा स्वतःच्या मूल्याला महत्व द्यावे असं सुंदर आणि प्रामाणिक सोज्वळ मत तुझ्या कवितेतून तू साकारलेले आहेस. लेखणी तुझ्या उतरवलेले आहेस. आणि यालाच एकदा पुन्हा अनुसरून मला एक गाणं आठवतंय. गाण्याच्या काही ओळी आठवतायत. मन सुद्ध तुझं हायर गड्या पृथ्वी मोला.

पृथ्वी मुलाची मग चाल पुढं गडर तुला भीती कशाची परभाभी कुणाची. खूप सुंदर कवयित्री दीपाली, अशाच कविता करून पाठवूया. मैत्रिणींनो, कालच आपला 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या भारत देशाला 79 वर्ष पूर्ण झाली आणि 80 वर्ष लागलेलं आहे. म्हणजेच आपण आता 80व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि स्वातंत्र्य दिन हा कायम चिरंतर होत जावो हीच माझी इच्छा आहे. या साजरा झालेल्या दिनाबद्दल कविता पाठवलेली आहे श्रीमती मणिबेन एम पी शाह, कला आणि वाणिज्य महिला स्वायत्त महाविद्यालय येथील विद्यार्थिनी कवयित्री गीतांजली मोहनपूर. कवयित्री गीतांजली भारत माझा देश महान या सुंदरशा शीर्षकांतर्गत लिहिते, नशीबवान आहे मी जन्मभूमी भारत माझी, नशीबवान आहे मी जन्मभूमी भारत माझी, निसर्गाने सजला तिरंगा आज गगणी फडकला, निसर्गाने सजला तिरंगा आज गगणी फडकला, शांती मिळाली वीरांच्या आत्म्यास झाले त्यांचे स्वप्न साकार, चले जाओ छोडो भारत म्हणत पेटून उठली महानीती, चले जाओ छोडो भारत म्हणत पेटून उठली महानीती, ज्यांनी दिला स्वातंत्र्याचा लढा, ज्यांनी दिला स्वातंत्र्याचा लढा, काय वर्णू मी त्यांची महती, वाहिल्या नद्या रक्ताच्या पडला सडा मृतदेहाचा, वाहिल्या नद्या रक्ताच्या पडला सडा मृतदेहाचा, तेव्हा उजाडला दिवस सोन्याचा, त्या स्वातंत्र्याचा त्या वीरांना करते मी शतशः प्रणाम, त्यांच्यामुळेच आहे आज भारत माझा महान, आज भारत देश माझा महान. कवयित्री गीतांजली, खरंच स्वातंत्र्य वीरांनी जे रक्त सांडलं, आपल्या प्राणाची आहुती दिली आणि आपल्या भारताला पारतंत्र्यातून स्वतंत्र केलं, या प्रत्येक वीर हुतात्म्यांना त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार वंदन करून या कवितेतून तू तुझी मनातील इच्छा, मनातील वैचारिक अगदी सुंदरपणे रेखाटलेले आहेस. खूप सुंदर कवितेची रचना केलेली आहेस. अशाच गोड कवितेंच्या रचना करीत राहा आणि पाठवित राहा. काव्यप्रेमी रसिक श्रोते हो, अशाच उत्तमोत्तम कविता करीत राहा आणि भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चारित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडते

0: हे तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा. नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. धन्यवाद.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. आपणही, मी प्रकाश वसंत फासे, मला बावलेले स्वामी विवेकानंद, एक जीवन प्रवास. या प्रवासात आपण स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा परिचय करून घेत आहोत. मागच्या भागात त्यांचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, टाटांना च्या योजनेबद्दल त्यांनी केलेलं प्रतिपादन आणि युवक कसा असावा याबद्दल मी मांडलं होतं. आज सर्वसामान्याच्या भारतीयांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी स्वामीजींनी दाखवलेला मार्ग, ते म्हणतात आपण सर्वांनाच लौकिक विद्या शिकवल्या पाहिजेत. मोठमोठे आदर्श, असंख्य आदर्श आपल्याकडे झालेले आहेत विविध क्षेत्रात, विज्ञान असो, राजकारण असो, समाजकारण असो, धर्मकारण असो, अर्थकारण असो. अगदी डॉक्टर मनमोहन सिंग सुद्धा एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ. अब्दुल कलाम, लग्नाला वेळ नाही मिळाला इतकं राष्ट्रकार्यात झोकून दिलेलं व्यक्तिमत्व. आणि जे तंत्रज्ञान आपल्याला अमेरिका वगैरे द्यायला तयार नाही, ते तंत्रज्ञान आपण आपल्या स्वबळावर विकसित केलं. कालही पुण्याची एक बातमी दाखवली गेलेली होती संगणकाच्या क्षेत्रातली. म्हणजे असे आदर्श आपण डोळ्यासमोर आणले पाहिजे आणि त्या मुलांवर ते बिंबवले पाहिजे. यासाठी सामान्य जनात ते कसं पसरायचं यासाठी पूर्वजांची पद्धत अमलात आणा. लौकिक शिक्षण धर्माच्या माध्यमातून द्या. मला सांगायला अभिमान वाटतो, 3-3.5 वर्षाच्या कालखंडात पिंपरी चिंचवड थेरगाव या परिसरात अनेक संतजनांची कीर्तन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगी ऐकण्याचा प्रसंग आला. त्यातूनही ते तुम्हाला काय देतात संदेश, तुमच्या जागृती घडवण्याचा संदेश देतात, तुम्ही व्यसनमुक्त व्हावं म्हणून संदेश देतात, तुम्ही समानतेने वागावं म्हणून संदेश देतात. तर पुण्यासारखी आणि पुणे परिसरासारखी देहू आळंदी वास्तव्य लाभलेली इतकी उत्तम भूमी कुठे नाही. कर्मवाद ही मानवाच्या मुक्तीची चिरंतन अंत नसलेली घोषणा आहे. आणि याचं प्रतिपादन स्वामीजी म्हणतात, कर्माने जर आपल्याला हीन दशा प्राप्त होते तर मग त्या कर्मानेच आपली दशा म्हणजे स्थिती सुधारण्याचं सामर्थ्यही आपल्याजवळ आहे. मी यासाठी एकच उदाहरण देईल. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, म्हणजे त्या सावता माळ्याला आपल्या मळ्यातच सगळं पंढरपूर दिसतंय आणि सगळा मळाच त्याचा विठ्ठलमय आहे, म्हणजे तो आपलं कर्मच करीत होता. आणि दुसरं उदाहरण भक्त पुंडलिकाच आहे. आई वडिलांची सेवा चालू आहे, साक्षात विठू माऊली आलेली आहे. तो जवळची वीट घेतो आणि त्या वीट फेकतो आणि सांगतो, माऊली मी आई वडिलांची सेवा करतोय, क्षणभर विठेवर उभा. आजही विठू माऊली कमरेवर हात ठेवून उभी आहे, आपण पाहतो. यातला वाचार्थ लक्षात घ्या, प्रत्येकाने आपलं कर्म करीत राहावं. आणि कर्म योग्य असेल तर फल काय मिळेल हे जाऊ द्या, पण तुम्हाला शांतता निश्चित मिळेल. माझी योजना कार्यान्वित करण्यासाठी मला दोन संस्था सुरू करायच्या आहेत, एक कोलकात्यास, दुसरी मद्रासला.

संत असो वा पापी असो, ज्ञानी असो वा निरक्षर असो, मद्रास म्हणजे आजचं चेन्नई, ब्राह्मण असो वा चांडाल असो, प्रत्येकाच्या जीवनात वेदांतातील आदर्श आणणे हे त्या संस्थेचं उद्दिष्ट असेल. आत्मा अमर आहे, अनंत आहे आणि तो शक्तिमान आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. गुरुग्रहवास ही एक अजून त्यांची कल्पना, म्हणजे त्या संस्थेत गुरुग्रहवास असे, म्हणजे शिक्षक व्यक्तिगत संबंध असेल गुरुशी, परीक्षा घेणाऱ्या संस्था म्हणजे शिक्षण नव्हे. खरे शिक्षण काय आहे? म्हणजे नुसते शब्द घोकणे नव्हे, सर्व मानसिक शक्तीचा विकास जे करतं ते खरं शिक्षण. आणि धर्म हा तर शिक्षणाचा गाभा आहे. भारत आणि भारतातील धर्म यावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, मग पहा सामर्थ्यशाली बना, आशावादी बना. भारतात जन्म झाल्याबद्दल लाज वाटू देऊ नका, उलट त्याबद्दल स्वतःचा अभिमान बाळगा की अशा अत्यंत महान संस्कृती असलेल्या भूमीत माझा जन्म झालाय. एक लक्षात ठेवा, भारताने इतर देशापासून थोडेफार घेण्यासारखे जरी असले तरी जगाला देण्यासारखे इतर कोणत्याही देशाहून भारताजवळ हजारो पट अधिक आहे याची खात्री बाळगा. भारतीय मूल्यांची सर्वत्रच वेगाने घसरण होत आहे. राष्ट्रभक्ती, सेवा, त्याग, चारित्र्यता, शुचिता याच्याकडे दुर्लक्ष आपण करत आहोत. म्हणूनच आपण सत्यनिष्ठा कालबाह्य झाली. पैसा पैसा पैसा यालाच आपण प्राधान्य देतोय. त्यासाठी कोणताही व कसलाही विधिनिषेध न ठेवता आपण आपली वाटचाल करतोय. या विधिनिषेध शून्यतेतूनच प्रतिष्ठा मानणे हीच धारणा दृढ होत आहे, हेच आपलं दुर्दैव आहे. खर तर सदाचारी सर्व मूल्याची पाठशाळा असणारे घरच निखळत चाललंय. अखेरची घरघर लागली आहे त्या घराला, नव्हे ते जवळजवळ नष्ट होत आले. वाणिज्य वृत्तीच्या हाती शिक्षण व्यवसाय नाही, शिक्षणाचा धंदा झालाय. म्हणूनच मठामठातील, आश्रमातील, देवालयातील गर्दी वाढतच आहे. त्याच्या पाठीशी खरं सांगायचं झालं तर भक्तीच्या पेक्षा भीतीच जास्त मनात आहे. म्हणून आपण देवाला साकडं घालतो. असुरक्षितता आहे, मानसिक अशांतता आहे. भक्ती उपासनेच्या साधनेऐवजी भक्ती उपासनाऐवजी ती साधनं त्याची बनत आहेत. म्हणून गंडा, दोरा, ताईत, अंगारा, धुपारा यांनाच महत्व यायला लागले. विशुद्ध प्रेमास माणूस पारखा झालेला आहे, कारण त्याची संवेदनशीलता श्रद्धा हरपलेली आहे. व्यक्तीपेक्षा वस्तू मोलाच्या ठरत आहेत. परिणामी आयुष्य सुखद, सुंदर, मनोहर न होता ते अस्वस्थ व उथळ बनत चाललंय. ईश्वरनिष्ठा ही सर्व धर्माची पायाभूत धारणा आहे. ती सर्वात प्रथम अंगी रुजवायला हवी. यासाठी स्वामीजींनी शिवरायाच्या कृतिशीलतेचा आदर्श समोर ठेवला. आपल्या आतील ईश्वर ओळखण्यासाठी प्रथम अन्य सर्वांच्या आतील ईश्वर ओळखा. आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच, आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच, हेच तर स्वामीजीच्या जीवनाचं ध्येयवाक्य होतं. त्यासाठीच तर स्वामीजींनी तुमच्या आमच्या अंतरंगात संवाद साधला. भय, भ्रम, भोग, भंपकपणा याचा प्रसार केला. बुद्धिवादी रहा, अभ्यासी रहा. च्यवनप्राश प्याल्याने शरीर सुदृढ होणार नाही, हा सगळा जाहिरातींचा खेळ आहे. आपण स्वतः सुदृढ व्हायला पाहिजे, आपण स्वतः विचाराने सशक्त व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच माझ्या मनात वारंवार विचार येतात की आजही आपल्याला हा विषय का घ्यावासा वाटतो, की स्वामीजींचं स्मरण का. तर 39 वर्षाच्या आयुष्यात पहिली 18 वर्ष सोडली तर आर्थिक अनावस्था, वणवण, आप्तस्वकीयांनी फिरवलेली पाठ, इस्टेटीसाठी कराव्या लागलेल्या कोर्ट कचेऱ्या,
प्रकृतीच्या लहान मोठ्या तक्रारी, जवळजवळ 39 प्रकारचे आजार, परदेश गमनात आलेले अडथळे, विरोधकांच्या कुटील कारवाया अशा असंख्य अडचणींना, आपत्तींना संधी समजून त्यांना आव्हान मानून न खसता निर्धाराने त्या सर्वांशी सामना करून यशस्वी होऊन दैदिप्यमान यश मिळवले। म्हणूनही आजही 150 वर्षानंतर या महामानवाच्या महान कामगिरीची मुक्तकंठाने आपण महती गातो तेव्हा आजही त्यांचे स्मरण आवश्यक आहे। त्यांचं दृष्टीपण कसं होतं बघा, जसं मी सावरकरांचं उदाहरण दिलं होतं मागे भागात की 50 वर्ष कोर्टाने शिक्षा ठोठावल्यावर कोर्टाच्या पिंजऱ्यातच स्वातंत्र्यवीर सावरकर कडाडले, 50 वर्ष तोपर्यंत तुमचं राज्य तरी टिकणार आहेत का इथे? आणि खरंच तसं झालं आणि 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला। अशी असते महान माणसांची दूरदृष्टी। यांची सुद्धा दृष्टीपण काय बघा, जगात श्रमिकांचं राज्य येणार आणि कामगारांची शोषणातून मुक्तता होणार हे भाकीत स्वामीजींनी केलं होतं। आणि रशियन राज्यक्रांती मी शिकवलेली आहे, रशियन राज्यक्रांतीचा मूलमंत्रच मुळी आहे कामगारांची कामगारांच्या दास्यातून मुक्तता करूया। आणि या महामंत्राचा घोष करत रशियातली झुलमी जहारशाही विरुद्धचा लढा रशियन क्रांतिकारकांनी यशस्वीरित्या घडवून आणला आणि कामगारांचं कामगारांसाठीचं राज्य प्रस्थापित झालं। ही दूरदृष्टी स्वामीजींजवळ होती। स्वामीजी आपल्याला खूप जवळचे आपल्यातले वाटतात, म्हणूनच त्यांचे वारंवार स्मरण करावे, त्यातून प्रेरणा घ्यावी, त्या प्रेरणेतून मरगळ झटकून टाकावी, नव्या जोमाने त्यांनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल करावी। त्यांना जे जे सांगायचे होते ते त्यांनी कोणाची भीडभाड न ठेवता सांगितले। ते सदैव आग्रहीरित्या म्हणत, धर्माच्या गोष्टी इथं सांगायच्या असतील तर सर्वप्रथम या देशातील लोकांच्या पोटपाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल असं सांगणारा आग्रह धरणारा एकमेव विवेकानंदच होय। धर्मांतर न करता कुठल्याही पंथाचा संप्रदायाचा माणूस वेदांती होऊ शकतो अशी वेदवाणी उच्चारणारा आगळा वेगळा विवेकानंदच निघाला। पूर्वीचे देव आता जुने झाले आहेत, आता आपल्याला नवा देव, नवा वेद, नवा धर्म आचरून त्याच्यातून नव भारत निर्माण करायचा आहे हे धाडसपणाने प्रतिपादन करणारा विवेकानंद एकच निघाला। परकीयांच्या छळामुळे देशोधडीला लागलेल्या कोणत्याही जातीच्या कोणत्याही धर्माच्या निरश्रितांच्या ना ज्या धर्माने आश्रय दिला त्या धर्मात मी जन्माला आलेलो आहे असं अभिमानाने सांगणारा एकमेव विवेकानंदच निघाला। या खंडप्राय देशातील प्रचंड दारिद्र्य, अंधश्रद्धावाद, परंपरावाद यावर मात करणे हे अवघड आहे पण अशक्य मात्र निश्चितच नाही असा विश्वास स्वतःच्या उक्तीनेच नव्हे तर कृतीने देणारा पहिला आधुनिक तत्वज्ञ विवेकानंदच होय। कारण स्वतःच्या मोक्षाऐवजी संपूर्ण मानवजातीचा विकास विकास विकास हेच त्यांचं ध्येय होतं। पुन्हा एकदा जगाचं विश्वगुरुपद भारतानेच भूषवावं, नव्हे भारतच भूषवणार हा स्वामी विवेकानंदांचा दृढ विश्वास होता। त्यासाठी समाजमन, त्यातूनच समाजशक्ती संघटित व जागृत करायची या जवळकीच्या विविध कारणातून हे महान प्रेरणादायी व्यक्तिमत्व स्मरणीय आणि वारंवार वाटते ते यासाठी। युवकांसाठी ते आवाहन करतात तमोगुणाच्या त्यागाचं, असंख्य दुष्ट प्रवृत्तीची वाढ, अनावर बेबंद लालसा, सत्तेचा हव्यास, अंधश्रद्धा, मूर्ख भाबड्या खोळचट समजुती, शूद्र मनोवृत्ती, द्वेष, मत्सर, कलप्रियता इत्यादीचा उगम तमोगुणातून होतो। म्हणून या तमोगुणाचा त्याग करा आणि आपल्या साऱ्या प्राणशक्ती एकवटून भविष्यातील वैभवशाली बलशाली विज्ञानशाली भारताच्या निर्मितीची साध विश्वासाने तरुणाईला घालणारा आणि त्यासाठी सर्वस्वाने प्रतिज्ञाबद्ध होण्याची प्रेरणा धरणारा एकमेव अद्वितीय महामानव
म्हणजे स्वामी विवेकानंद होत।

असं तरुणाईला आवाहन करणारा, तरुणाईला सद्यस्थितीचं दर्शन घडवणारा, तरुणाईला आपलं उद्दिष्ट काय हे स्पष्ट सांगणारा युवा प्रेमी स्वामी विवेकानंद आपण पाहत आहोत. आणि म्हणूनच भारत सरकारने त्यांच्या जन्मदिनी युवक दिन सर्व भारतात साजरा होतो. त्याच्यापासून आपण प्रेरणा घेऊया, त्याच्यापासून आपण एक संकल्प करूया की खरोखर आम्ही सर्व तरुण नव्हे तर बालापासून थोरापर्यंत सर्वच गौरवशाली भारताच्या निर्मितीसाठी सिद्ध होऊया, तयार होऊया. हीच खऱ्या अर्थाने त्यांना गौरवांकित शब्दांजली ठरेल याबद्दल मला मुळीच शंका नाही. आपण माझं रोज ऐकत आहात, काही चुकत असेल तर सांभाळून घ्या. कुणाचाही वर टीका करण्याचा माझा अधिकार नाही, माझी पात्रता देखील नाही. विवेकानंदांना जे जे अभिप्रेत होतं, त्यांना ज्या ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलं, त्या समस्या त्यांनी अडचणी न मानता त्याच्यातून त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने वाट काढली हे आपण आजपर्यंत पाहिले आलेलो आहोत. आणि नुसत्या स्वामीजींच्या वाङ्मयाच्या वाचनाने काय काय परिणाम होतात हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आणि त्याच वेळेला स्वामीजींचं स्मरण का हे पुन्हा एकदा पाहणार आहोत. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. नमस्कार.